आकाशवाणी पुणे, माधवी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर संसदेत चर्चेसाठी तयार असल्याचा सरकारचा पुनरुच्चार। या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थींची यादी जाहीर। ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्या पंढरपुरात दाखल, मुख्यमंत्र्यांनी घेतलं दर्शन। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राज्यभरात अभिवादन। आणि राज्यात सर्वदूर पाऊस, आजही बहुतांश भागात पावसाचा अंदाज। आता सविस्तर बातम्या। नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्यासाठी सरकार तयार असल्याचं केंद्र सरकारनं काल पुन्हा एकदा स्पष्ट केलं। संसदीय नियमांचं पालन करून आणि देशातील युवकांच्या भवितव्याचा विचार करून या विषयावर विधायक चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे, असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काल लोकसभेत सांगितलं। दरम्यान नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि इतर विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे काल सलग तिसऱ्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। या विषयावरील चर्चेपूर्वी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षांनी केली।

0: करण्याचं काम आहे. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सरकारने केलेलं वर्तन अत्यंत वाईट आहे, अशी टीका त्यांनी केली. दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाही असं ठोस आश्वासन सरकारनं दिलं तरच उपोषण मागे घेऊ असं सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी काल पत्राद्वारे सांगितलं. केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी रुग्णालयात येऊन भेट घेतल्याबद्दल वांगचुक यांनी त्यांचे आभार मानले आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणी दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ राज्यात विविध ठिकाणी कालही आंदोलनं करण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांची प्रातिनिधिक यादी काल जाहीर करण्यात आली. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी काल मंत्रालयात पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीच्या औचित्यानं प्रातिनिधिक 533 शेतकऱ्यांची यादी काल जाहीर करण्यात आली. या याद्या गावपातळीवर ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सहकारी संस्था कार्यालय तसंच संबंधित बँकेच्या शाखेत प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. या यादीमध्ये पात्र शेतकऱ्यांना एक विशिष्ट क्रमांक दिला जाईल. शेतकऱ्यांना त्यांच्या आधार क्रमांकाच्या किंवा विशिष्ट क्रमांकाच्या आधारे आधार प्रमाणीकरण करावं लागेल. तसंच शेतकऱ्यांची अॅग्रीस्टॅकवरील नोंदणीही आवश्यक आहे. आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यावर लाभाची रक्कम थेट हस्तांतरित केली जाणार आहे. राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पात्र लाभार्थ्यांसाठीची संपूर्ण प्रक्रिया येत्या 31 जुलैपर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे. त्यानंतर सर्व पात्र लाभार्थ्यांना लाभ हस्तांतरित केला जाणार आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालख्या काल पंढरपूरमध्ये दाखल झाल्या. संत सोपानकाका आणि माऊलींच्या पालखीचा बंधुभेट सोहळाही काल पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माऊली आणि तुकोबारायांच्या पालख्यांचं काल दर्शन घेतलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: मला पालकमंत्री गोरे साहेबांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्ण माहिती दिली आणि यावेळेस एआयच्या माध्यमातून आपण एकूण किती वारकरी याचा अंदाज घेतो आणि असं लक्षात येत आहे की विक्रमी अशा प्रकारची वारी आहे. खूप मोठ्या प्रमाणात वारकरी सगळीकडनं इथे आलेले आहेत आणि जुने सगळे रेकॉर्ड संख्येचे यावेळेस तोडण्यात येत आहे.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीनं काल राज्यभर विविध कार्यक्रम राबवण्यात आले. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त काल राज्यात सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आदरांजली वाहिली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पवार कुटुंबियांसह बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठान इथं अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातल्या एका शेतकऱ्यानं बायोगॅस संयंत्राचा एक प्रयोग साकारला आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात असलेल्या धानोरा या गावच्या भानुदास वनारी या शेतकऱ्याने बायोगॅस संयंत्राचा एक मोठा प्रयोग साकारला आहे. या बायोगॅस संयंत्राच्या माध्यमातून त्यांनी एक पोर्टेबिलिटी किट तयार केली आहे. या पोर्टेबिलिटी किटमध्ये ते बायोगॅस भरून कुठेही त्याचा वापर करू शकतात. तसेच याच बायोगॅस निर्मितीपासून त्यांनी एक वीज निर्मितीचा प्रयोगही यशस्वी केला आहे. बायोगॅस संयंत्राच्या माध्यमातून त्यांनी तयार केलेले पोर्टेबिलिटी गॅस किट पाहण्यासाठी अनेकांची गर्दी होत आहे. बायोगॅस एका मोठ्या फुग्यासारख्या कंटेनर किटमध्ये भरून तो कुठेही सहज वाहून नेता येत असल्यामुळे शेतात आणि शेतघरात याचा कुठेही स्वयंपाकाला लागणारा गॅस तसेच लाईटसाठी याचा उपयोग शक्य होत आहे. तरी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी याचा आदर्श घ्यावा असे इतर शेतकऱ्यांकडून मत व्यक्त होत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सचिन ठाकरे, बुलढाणा.
0: आज राष्ट्रीय प्रसारण दिन आहे. 23 जुलै 1927 या दिवशी मुंबई केंद्रावरून इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीच्या पहिल्या रेडिओ प्रसारणाची सुरुवात झाली. 8 जून 1936 या दिवसापासून ही सेवा ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली. 1956 याचं नामकरण आकाशवाणी असं करण्यात आलं. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ब्रीदवाक्याला खऱ्या अर्थानं सार्थ ठरवत आकाशवाणी आजही ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाचं कार्य अव्याहतपणे करत आहे. क्रिकेट. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील 20 षटकांच्या 3 सामन्यांच्या क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज हरारे इथं होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 4:30 वाजता हा सामना सुरू होईल. उर्वरित 2 सामने येत्या शनिवारी आणि रविवारी याच मैदानावर खेळवले

0: जातील. गेल्या आठवडाभर दडी मारलेल्या पावसाचं पुनरागमन झाल्यानं गडचिरोली जिल्ह्यात बळीराजा सुखावला आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: जुलै महिन्यात आठवडाभर दडी मारलेला पाऊस 21 जुलैपासून बरसू लागल्यानं शेतकरी राजा सुखावला. धान हे मुख्य पीक असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत 73,871.56 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. हे प्रमाण 34% असलं तरी मागील वर्षीच्या तुलनेत ते 6% कमी आहे. मागील वर्षी 1 जूनपासून जुलैपर्यंत 496.8 मिलीमीटर पाऊस पडला होता, परंतु यंदा केवळ 335.5 मिलीमीटर पाऊस पडल्यानं पेरण्या खोळंबल्याचं चित्र दिसून आलं. मात्र आता पाऊसधारा कोसळत असल्यानं रोवणीच्या कामाला वेग येईल असा अंदाज आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी गडचिरोलीहून जयंत निमगडे.
0: राज्याच्या बहुतांश भागात काल पावसानं हजेरी लावली. पुण्यात काल दिवसभर पावसाची संततधार होती. या पावसानं धरणातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. दरम्यान पुण्यातला पाणीपुरवठा पूर्णपणे सुरळीत सुरू असून सध्या शहरात कोणत्याही प्रकारची पाणी कपात करण्यात आलेली नाही अशी माहिती महापौर मंजुषा नागपुरे यांनी दिली आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यातही काल पावसाचा जोर होता. यामुळे दारणा, गंगापूर, नांदूर, मध्यमेश्वर धरणांमधून विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. हवामान. राज्यात सर्वत्र आजही पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर संसदेत चर्चेसाठी तयार असल्याचा सरकारचा पुनरुच्चार. या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थींची यादी जाहीर. ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्या पंढरपुरात दाखल, मुख्यमंत्र्यांनी घेतलं दर्शन. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राज्यभरात अभिवादन. आणि राज्यात सर्वदूर पाऊस, आजही बहुतांश भागात पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

रसिका हो नमस्कार। 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे आमची FM गोल्ड प्रसारण वाहिनी आणि आपल्या या मनस्पर्शी कार्यक्रमात मी माधुरी रावराणे आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आणि आज तुम्हा मम्मी आपणा सर्वांना शुभेच्छा देते, पण त्याच्याबरोबरीनच आम्हालाही भरपूर शुभेच्छा मिळत आहेत, कारण आजचा दिवस हा भारतीय प्रसारण क्षेत्राच्या इतिहासातला अत्यंत असा महत्त्वाचा दिवस आहे। कारण 23 जुलै अर्थात आजचा दिवस भारतीय प्रसारण दिवस, आणि त्याच्याबरोबरीनं यंदाचा हा दिवस आणखी एका दृष्टीनं ऐतिहासिक कारणानं विशेष ठरतो आहे। कारण आपली मुंबई आकाशवाणी ही आत्ता 100व्या वर्षात पदार्पण करते। रसिका हो, 100 वर्षांचा हा प्रवास फक्त काही हा केवळ एका प्रसारण केंद्राचा प्रवास नाही किंवा इतिहास नाही, तर तो आहे आपल्या सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक आणि त्याच्याबरोबरीनं संगीत विश्वाच्या प्रवासाचा साक्षीदार असलेला किंवा ही साक्षीदार असलेली आमची आकाशवाणी, जिनं आम्हाला घडवलं आणि त्याच्याबरोबरीनं अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून, अनेक इतर गोष्टींच्या माध्यमातून, गीतसंगीताच्या माध्यमातून प्रत्येकालाच समृद्ध केलं। तेव्हा पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन रसिका हो आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करते, कारण आज हा आमच्यासाठी तरी नक्कीच सोनियाचा दिवस आहे।

आम्हाला आकाशवाणीत आल्यानंतर या स्टुडिओत जेव्हा आम्ही आतमध्ये येतो आणि बाहेरचा तो लाल दिवा लागतो इथे प्रवेश केल्यानंतर कार्यक्रम सुरू केल्यानंतर आम्हाला त्या प्रत्येक शब्दात प्रत्येक गीतामध्ये ईश्वर दिसत असतो. खरं सांगते एक वेगळं जग आहे होय आमच्यासाठी. म्हणजे जेव्हा टी व्ही नव्हता, मोबाईल नव्हते, काहीच नव्हतं, मनोरंजनाची म्हटलं तर लोकरंजनाची साधनं अनेक होती, पण तेव्हा काय होतं? रेडिओ. आजही कुणाला विचारलं रेडिओचं शोध कुणी लावला तर जी मार्कोनी हे नाव समोर येतंच, पण त्याच्या बरोबरीनं नंतर जे स्थित्यंतर होत गेलं म्हणजे इथे रेडिओ क्लब ते प्रसार भारतीपर्यंत आणि हा आत्ताचा 100 वर्षांचा इतिहास. 1930 ब्रिटिश सरकारनं प्रसारणाची जबाबदारी स्वीकारली आणि त्याच्यानंतर इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस या नावानं सेवाही सुरू झाली आणि त्याच्यानंतर मात्र 8 जून 1936 ऑल इंडिया रेडिओ हे नाव मिळालं. आणि सुप्रसिद्ध साहित्यिक पंडित नरेंद्र शर्मा यांनी या माध्यमाला सुंदर नाव दिलं, ते म्हणजे आकाशवाणी. आकाशातून ऐकू येणारा आवाज किंवा आकाशातून ऐकू येणारी वाणी असं त्याचं ते नाव होतं. खरं ना? म्हणजे कदाचित तुम्हाला हे माहीत नसेल की रवींद्रनाथ टागोरांनी आकाशवाणी नावाची कविता आकाशवाणीला समर्पित केली होती आणि अर्थात त्याच वेळेस आकाशवाणी हे नावसुद्धा घेतलं गेलं. आणि नंतरचा इतिहास ना खूप वेगळा आहे, म्हणजे त्या सगळ्याच गोष्टी काही आत्ता मला सांगता येणार नाहीत, पण याच्यावर अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत, अनेक गोष्टी उपलब्ध आहेत आणि त्याच्याबरोबरीने अनेक कलाकारांचे अनुभव आहेत. आणि आम्ही जे इतके वर्ष कार्यक्रम करतो आहे ते आम्ही फक्त शिकतो आहे रसिक हो, आणि यानंतरसुद्धा ही शिकण्याची प्रक्रिया ही अशीच सुरू राहणार आहे.

0: आकाशवाणीचं अनन्यसाधारण महत्व आहे माझ्या आयुष्यामध्ये. त्यांना माझी आई विमल जोशी आकाशवाणीवरती नोकरी करत असे आणि तेव्हा त्या काळात ती वनिता मंडळ नावाचा कार्यक्रम लीलावती भागवतांसोबत करत असे, ताई आणि माई. आणि त्याचबरोबर गंमत जम्मत किंवा एक पुन्हा प्रपंच नावाचं एक नभोनाट्य सातत्याने होत असे. आणि दुसरं कुठलं माध्यमच नव्हतं तेव्हा रेडिओ शिवाय, त्यामुळे लोकांसाठी म्हणजे रेडिओ हे एक माध्यम करमणुकीचं खूपच होतं. आणि माझ्यासाठी तर मी अगदी लहान असल्यापासून म्हणजे क्रेश मध्ये वगैरे किंवा पाळणाघरात कुठे ठेवायचं, त्यामुळे आई बरोबर बोट धरून ऑफिसला जायचं, तर रेडिओ ते घरासारखंच झालं होतं आईचं ऑफिस म्हणजे. आणि खूप अट्रॅक्शन होतं तेव्हापासून. आणि आयुष्यात माझं पहिलं कामच रेडिओ पासून सुरुवात झाली. एक मला वाटतं मी 6 वर्षाची वगैरे असेन आणि तेव्हा पहिलं एक नाटक रेडिओवरती केलं होतं. त्याचं नाव होतं वैरी. पुबा भावेंची कादंबरी होती वैरी आणि त्याच्यामधल्या एका लहान मुलाचं भावविश्व होतं आणि त्यातल्या त्या जग्गू का असं काहीतरी कॅरेक्टर होतं, त्याचं काम मी केलं होतं. आणखीन कबलाकर सारंगांनी वडिलांचं काम केलं होतं. आणि तेव्हा अशी पद्धत होती की माईकच्या भोवती सगळ्यांना उभे राहून स्क्रिप्ट वाचत असत. मी लहान असताना मला आई कडेवर घेऊन उभी होती आणि माझ्या आयुष्यातली पहिली सुरुवात जी माझ्या पूर्ण करिअरची झाली ती रेडिओ पासून झाली. त्यानंतर अनिलचा देव नावाचे पण एक नभनाट्य मी केलं होतं. मग त्यानंतर गंमत जम्मत मध्ये बऱ्याच वेळा पार्टिसिपेट केलं, पुढे युवावाणीत पार्टिसिपेट केलं. असा रेडिओ हा आमच्या आयुष्याचाच एक घटक होऊन गेला होता. त्या आकाशवाणीला आता इतकी वर्ष 99 वर्ष पूर्ण होत आहेत. ह्यासाठी मला खूपच आनंद होतोय की एक ती पूर्ण प्रवासातली सुरुवातच आकाशवाणीपासून झाल्यामुळे आज त्याबद्दल बोलताना खरंच खूप आनंद होतोय.
1: ओळखला का हा स्वर कुणाचा होता तो? रसिका हो, निवेदिता सराफ यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं होतं. त्यांची सुरुवात कशी झाली होती आणि त्यांचा जो प्रवास आहे त्याविषयी त्यांनी सांगितलं. असे अनेक आज कलाकार आहेत की ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे आपल्या आकाशवाणीच्या आठवणींविषयी किंवा असलेले अनुभव आहेत त्याच्याविषयी. तर आज आपल्या संपूर्ण कार्यक्रमात म्हणजे 12 वाजेपर्यंत अशाच काही कलाकारांच्या प्रतिक्रियासुद्धा आपण ऐकणार आहोत आणि सोबत अतिशय सुंदर अशी ही गाणीसुद्धा आहेत.

0: ऐका, आपल्या आवश्यक कामांमध्ये आणखी एक महत्त्वाचे काम विसरू नका.
1: वित्त वर्ष 2025-26 करता ज्या करदात्यांना आपले आयकर रिटर्न ITR 1 किंवा ITR 2 मध्ये भरायचे आहे त्यांच्यासाठी रिटर्न जमा करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2026 आहे.
0: रिटर्न जमा करण्यापूर्वी आपल्या AIS आणि फॉर्म 26AS ची सावधपणे तपासणी करा. तसेच आपली परदेशी कमाई किंवा परदेशी संपत्तीची योग्य आणि संपूर्ण माहिती अवश्य.
1: आपल्या आयकर रिटर्न मध्ये योग्य आणि अचूक माहिती भरा. ही क्विक रिफंड मध्ये मदत करते. योग्य रिटर्न तर लवकर रिफंड.
0: प्रत्येक आयकरदाता एक राष्ट्र निर्माता. आयकर विभाग, भारत सरकार.
2: माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं. मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे PM सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो. PM सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर.gov.in.
3: हर घर सूर्य घर.
4: PM जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: भारतीय वायु सेना में अग्निवीर वायु और एयरमैन मेडिकल असिस्टेंट बनने के लिए जल्दी रजिस्टर करें. रजिस्ट्रेशन 26 जुलाई 2026 को बंद हो जाएंगे. अधिक जानकारी के लिए www.ieefrecruitment.edcil.co.in पर जाएं.
2: सर, पर्सनल लोन ऑफर है.
3: पुनः ब्लॉक करूं टाकतो.
2: सर, फ्री ट्रिप टू दुबई.
3: यार हे सुद्धा ब्लॉक. यार कितीदा ब्लॉक करू?
4: फक्त फोन वरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही. प्रत्येक वेळी नवा नंबर येतो.
3: मग काय करू?
4: कॉल उचल आणि मग ट्राय डीएनडी ऍप वर रिपोर्ट कर. कॅटेगरी सिलेक्ट कर, बँकिंग, ट्रॅव्हल, इन्शुरन्स आणि सबमिट. बस फक्त काही सेकंदांचं काम.
3: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील?
4: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते. फक्त ब्लॉक नाही, रिपोर्ट करणं आवश्यक आहे. TIAIDND ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाउनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा.
5: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळा आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर 0 अमाऊंट पाहिली. वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल 0 कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हे भारी आहे रे. PM सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in.
6: जरा ऐका, आपल्या आवश्यक कामांमध्ये आणखी एक महत्त्वाचे काम विसरू नका.
7: वित्त

0: वर्ष 2025-26 करता ज्या करदात्यांना आपले आयकर रिटर्न ITR 1 किंवा ITR 2 मध्ये भरायचे आहे त्यांच्यासाठी रिटर्न जमा करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2026 आहे.
1: रिटर्न जमा करण्यापूर्वी आपल्या AIS आणि फॉर्म 26AS ची सावधपणे तपासणी करा. तसेच आपली परदेशी कमाई किंवा परदेशी संपत्तीची योग्य आणि संपूर्ण माहिती अवश्य.
0: आपल्या आयकर रिटर्न मध्ये योग्य आणि अचूक माहिती भरा. हे क्विक रिफंड मध्ये मदत करते. योग्य रिटर्न तर लवकर रिफंड.
1: प्रत्येक आयकरदाता एक राष्ट्र निर्माता. आयकर विभाग, भारत सरकार.

श्रोते हो, आजही किती जणांचं रेडिओ हे घड्याळ आहे? किती जणांचं घड्याळ आहे मला सांगा बरं, मला कल्पना आहे. आणि मी सुद्धा सांगते की आजपर्यंत माझ्याही घरी रेडिओ हे घड्याळ आहे अजूनही, बरं का? ठराविक वेळेला सुरू होणारा कार्यक्रम आणि त्यानंतर घड्याळ लावलं जाणं की आत्ता इतके वाजलेत. कामगार सभेचं किंवा ते जे सुरुवातीचं संगीत वाजतं किंवा आकाशवाणीची जी धून सकाळी उठल्या उठल्या, आहा, अजूनही अजूनही इतक्या वर्षानंतरही ती तितकीच ताजी आहे आणि तितकीच मला तर खूप आवडते. पण अनेकांना ती धून आवडल्याचं अनेक जण आवर्जून सांगत असतात. बरं, त्यालासुद्धा एक वेगळा इतिहास आहे. आमच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी रसिक हो अनेकदा सांगितल्या गेलेल्या आहेत. विविध भारती ही माझी मोठी बहीण आहे असं उद्गार काढणाऱ्या लता दिदी, आणि पुढचा जन्म मला मिळाला तर मला रेडिओवर

तर करता व्हायला आवडेल असं कोण म्हटलं माहिती आहे का? माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांनी असं म्हटलेलं आहे. आणि किती म्हणजे शास्त्रीय संगीताचा खरा प्रसार भारतात आकाशवाणीनं घडवला असं म्हणणारे पंडित भीमसेन जोशी. हे सगळे संदर्भ इतके इतके वेगळे आहेत ना, किंवा अनेक कलाकारांच्या आयुष्यात रेडिओचं असलेलं स्थान किंवा रेडिओवर होणारे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम कसे ऐकले गेले. किशोर यामोणकर यांच्या बाबतसुद्धाच अनेक किस्से आहेत की परीक्षा होती, घरात रेडिओ बंद, पण मग जमिनीला कान लावून बाबा खाली जो रेडिओ सुरू आहे तो ते गाणं ऐकावं, ते काय सुरू आहे ते शिकून घ्यावं, असा सुद्धा जो भाग आहे त्यांचा तो त्याने त्यांच्या चरित्रात नमूद केलेला आहे. रसिक, असे अनेक किस्से आहेत, अनेक अनेक अनेक गोष्टी आहेत. आणि आता पहा ना, म्हणजे पूर्वीचे ते मोठे त्या बॉक्समध्ये असलेले रेडिओ ज्याला लायसन लागत होता, वर्षाला लायसन फी भरायला लागत होती, म्हणजे ते 15-1 रुपये भरायला लागत होते तेव्हा, आणि ती पोस्टात भरायला लागायची, ती रिन्यू करायची दरवर्षी, बरं का. आणि त्याच्यानंतर मग आले ते ट्रान्झिस्टर रेडिओ, मग ते खांद्यावर घेऊन सायकलला लिहून लावून किंवा झाडावर लटकवून गावाशिवात ऐकले जाणारे कार्यक्रम. आणि त्याच्यानंतर आले ते लाल लाल रंगाचे पण हातात मावणारे असे ट्रान्झिस्टर्स होते, त्याला पॉकेट ट्रान्झिस्टर म्हणायचे. आणि त्याच्यानंतर मग FM आलेल्या स्टिक. हा सगळा काळ आमच्या पिढीनं पाहिला आहे, आमच्या आधीच्या पिढीनं तर नक्कीच पाहिलं आहे, त्याबद्दल दुमत नाहीच आहे. पण मग आत्ताचा मोबाईल, म्हणजे आता आपल्या कारमध्ये पण आहे की रेडिओ आहे, FM आहे, आणि वेगळ्या स्वरूपात रेडिओ किंवा गाणी ऐकवणारं असं ते साधन दुसऱ्या स्वरूपात सुद्धा आहे की आपल्याकडे. पण रेडिओची मजा काही वेगळीच आहे. आणि खरोखरच ही मर्मबंधातली ठेव आहे रसिक हो, तुमच्यासाठी, आमच्यासाठी आणि सगळ्यांसाठीच.

0: नका, आपल्या आवश्यक कामांमध्ये आणखी एक महत्त्वाचे काम विसरू नका.
1: वित्त वर्ष 2025-26 करता ज्या करदात्यांना आपले आयकर रिटर्न ITR 1 किंवा ITR 2 मध्ये भरायचे आहे, त्यांच्यासाठी रिटर्न जमा करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2026 आहे.
0: रिटर्न जमा करण्यापूर्वी आपल्या AIS आणि फॉर्म 26AS ची सावधपणे तपासणी करा. तसेच आपली परदेशी कमाई किंवा परदेशी संपत्तीची योग्य आणि संपूर्ण माहिती अवश्य.
1: आपल्या आयकर रिटर्न मध्ये योग्य आणि अचूक माहिती भरा. ही क्विक रिफंड मध्ये मदत करते. योग्य रिटर्न तर लवकर रिफंड.
0: प्रत्येक आयकरदाता एक राष्ट्र निर्माता. आयकर विभाग, भारत सरकार.
2: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवसभर AC चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? 0. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे.
3: PM सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर.gov.in.
4: हर घर सूर्य घर.
5: PM जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: सर पर्सनल लोन ऑफर आहे.
2: पुन्हा ब्लॉक करून टाकतो.
1: सर फ्री ट्रिप टू दुबई.
2: यार हे सुद्धा ब्लॉक. यार कितीदा ब्लॉक करू?
3: फक्त फोन वरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही. प्रत्येक वेळी नवा नंबर येतो.
2: मग काय करू?
3: कॉल उचल आणि मग ट्राय DND ऍप वर रिपोर्ट कर. कॅटेगरी सिलेक्ट कर, बँकिंग, ट्रॅव्हल, इन्शुरन्स आणि सबमिट. बस फक्त काही सेकंदांचं काम.
2: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील?
3: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते. फक्त ब्लॉक नाही, रिपोर्ट करणं आवश्यक आहे. TRAIDND ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाउनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा.
4: जरा ऐका, आपल्या आवश्यक कामांमध्ये आणखी एक महत्त्वाचे काम विसरू नका.
5: वित्त वर्ष 2025-26 करता ज्या करदात्यांना आपले आयकर रिटर्न ITR 1 किंवा ITR 2 मध्ये भरायचे आहे, त्यांच्यासाठी रिटर्न जमा करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2026 आहे.
4: रिटर्न जमा करण्यापूर्वी आपल्या AIS आणि फॉर्म 26AS ची सावधपणे तपासणी करा. तसेच आपली परदेशी कमाई किंवा परदेशी संपत्तीची योग्य आणि संपूर्ण माहिती आवश्यक.
5: आपल्या आयकर रिटर्न मध्ये योग्य आणि अचूक माहिती भरा. हे क्विक रिफंड मध्ये मदत करते. योग्य रिटर्न तर लवकर रिफंड.
4: प्रत्येक आयकर दाता एक राष्ट्र माता. आयकर विभाग, भारत सरकार.
6: अहो घर खर्चासाठी पैसे द्या.
7: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
6: आणि लाइट बिलाचे.
7: आता 0 रुपये कसे देऊ?
6: अरे हो हो, विसरलेच मी. आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
7: हो हो नक्की. PM सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर.gov.in.
8: हर घर सूर्य घर.
9: PM जय अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: रसिका हो, आनंद इंगळे आता आपल्या आठवणी सांगतायत आकाशवाणीविषयीच्या, ऐकूया.
1: नंतर शुभेच्छा, मनपूर्वक शुभेच्छा. आकाशवाणी असं आहे की ज्याच्यावर आम्ही लहान असे मोठे झालो आहोत, म्हणजे ह्यात काही शंकाच नाही की आकाशवाणी आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा एक अत्यंत अविभाज्य भाग आहे असं मला मनापासून वाटतं. आणि आठवणी ह्याच आहेत की अत्यंत सुंदर गाणी त्या काळात आम्ही लहान असताना आकाशवाणीवर लागत असत, किंवा बिना का गीतमाला असायची आणि ती नंतर रिपीट झाली होती जेव्हा, तेव्हा तो एक आनंदाचा भाग असायचा. आणि पुढे जेव्हा नंतर आकाशवाणीवरती अनेक वेगवेगळे कार्यक्रम व्हायला सुरुवात झाली, तर मला अगदी पक्क आठवतंय की आई बाबा आम्हाला मुद्दामून ते कार्यक्रम ऐकायला लावायचं. म्हणजे आज जसं टीव्हीचं दिसतं ना की ह्या वेळेला हा कार्यक्रम आहे, तसं त्यावेळेला ते जाहीर व्हायचं. आणि रेडिओ हेच ते सगळ्यात मोठं माध्यम होतं तेव्हा. आणि त्याच्यावर म्हणजे माझं असं मत आहे की मी आकाशवाणीवर, आम्ही आमची पिढी आकाशवाणी आणि त्याच्या गाण्यांवर मोठी झालेलो आहोत.

दीदींच्या स्वरातलं हे गाणं आणि दीदींनी अनेकदा सांगितलंय की त्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये आकाशवाणीवरून जी गाणी प्रसारित होत होती ती खरोखरच एक आपली गाणी प्रसारित होणं ही एक प्रतिष्ठा होती. आणि त्या म्हणायच्या की घरात रेडिओसमोर सगळे बसायचे, स्वतःचा आवाज रेडिओवर ऐकताना मनात भीतीसुद्धा असायची आणि आनंदसुद्धा. आणि त्या असं म्हणायच्या की रेड लाईट, म्हणजे मी म्हटलं ना की लाल दिवा आमच्या स्टुडिओच्या बाहेर असतो तो लाल दिवा, आतमध्ये कार्यक्रम सुरू झाला की तो लाल दिवा सुरू होतो, आमचा आवाज बंद झाला कार्यक्रम संपला की तो लाल दिवा बंद होतो असे. त्यामुळे हा लाल दिवा लागला की श्वाससुद्धा जपून घ्यायला लागायच्या. आणि त्या सांगायच्या की त्या काळी ध्वनिमुद्रण जे होतं हे आजच्यासारखं नव्हतं, म्हणजे साधीशी चूक जरी झाली की पुन्हा सगळं गाणं रेकॉर्ड करायला लागायचं. आणि हा जो लाल दिवा आहे हा लागला की कुणीही हलायचं नाही, अगदी कागदाची सळसळ सुद्धा नाही, गाणं संपेपर्यंत सगळेजण श्वास रोखून बसायचे आणि त्यानंतर मग कार्यक्रम व्हायचा. खरंच एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की आकाशवाणीनं मला माईकचा आदर करायला शिकवलं. खरंय, या माईकसमोर बसल्यानंतर ना आम्ही आमचे राहत नाही. आणि रसिका हो, आता दीदींच्या स्वरातलं हे गाणं आणि या गीताबरोबरच आपल्या या मनस्पर्शी कार्यक्रमाची सुद्धा सांगता होतीये.

रसिक हो नमस्कार. 100.1 मेगाहर्ट्ज आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे आमची FM गोल्ड प्रसारण वाहिनी. आणि आपल्या या युवा तरंग कार्यक्रमात पुन्हा एकदा मी माधुरी रावराणे आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया

रसिका, आज आपण 100व्या वर्षात पदार्पण करतोय मुंबई आकाशवाणी आणि त्यानिमित्तानं आजचा हा विशेष कार्यक्रम आहे. आज सकाळपासून अगदी संध्याकाळी 5 पर्यंत म्हणजे संपूर्ण दिवसभर दोन्ही वाहिन्यांवर, FM रेनबो आणि FM गोल्ड दोन्ही वाहिन्यांवर खरोखरच खूप सुंदर असे कार्यक्रम असतील, छान अशी गाणी असतील. आणि त्यामुळे आज ना कार्यक्रम म्हणजे आता युवा तरंग आहे, त्यामुळे आपण युवा विश्वाविषयी, आपल्या तरुण सगळे जे मित्रमंडळी आहेत त्यांच्याविषयी बोलत असतो. पण आजच्या कार्यक्रमात थोडंसं वेगळं घेऊया. बऱ्याचशा गोष्टी आहेत, जसं आत्ताचं आपण गाणं ऐकलं आशा दिदींच्या स्वरातलं. म्हणजे आशा दिदींनी मुलाखतीत एकदा सांगितलं होतं की आकाशवाणीवर गायला मिळणं म्हणजे परीक्षा द्यायची असं असायचं. स्वर, उच्चार, वेळेचं भान, माईकपासूनचं अंतर आणि प्रत्येक गोष्ट शिकवणारी अशी ती संस्था होती. खरोखरीच संस्था होती, विचार करा ना. म्हणजे असं आम्ही असं विचारही करू शकत नाही की एकही दिवस लता दिदी, आशा दिदी, बाबूजी, पंडित भीमसेन जोशी आणि इतर जे गायक कलाकार आहेत त्यांच्या गाण्यांशिवाय असा हा एकही दिवस, एकही कार्यक्रम पुढे गेला असेल, नाही ना. आणि त्यामुळे ना अनेकांच्या, अनेक कलाकारांच्या या सगळ्या आठवणी आहेत. डॉक्टर श्रीराम लागूंनी सुद्धा सांगितलेलं आहे, म्हणजे नभोनाट्यांच्या माध्यमातून आपल्याकडे अनेक कलाकार इथे कार्यक्रम सादर करून गेलेले आहेत आणि या नभोनाट्याच्या माध्यमातून त्यांना एक वेगळा अनुभव मिळालेला होता. आणि ते म्हणायचे की कॅमेऱ्यासमोर डोळे बोलतात पण रेडिओवर फक्त आवाजच अभिनय करतो. आणि या नभोनाट्याविषयी डॉक्टर श्रीराम लागू असं म्हणाले होते की रेडिओनं मला आवाजात अभिनय शोधायला शिकवलं. विचार करा, आवाजात अभिनय शिकवणं. तुम्हाला सांगते, आम्ही जेव्हा कार्यक्रम सादर करत असतो तेव्हा आवाजात थोडा जरी बदल झाला तरी आमचे श्रोते आम्हाला सांगत असतात, आज विचारतात, आज सर्दी झाली आहे का, आज मूड जरा कसं आहे ना. कार्यक्रम सादर करत असताना केवळ आमच्या आवाजावरून ते चित्र उभं करत असतात, श्रोते चित्र उभं करत असतात. आणि प्रत्येक दिवशी, त्या प्रत्येक क्षणी आम्ही त्यांच्यासोबत असतो, त्यांच्या घरी असतो. कारण हा जो संवाद असतो ना, हा समूहाशी नसतो हो, हा तुमच्या प्रत्येकाशी केलेला संवाद असतो, प्रत्येकाशी केलेलं गूज असतं. त्यामुळे हे जे आपलेपण आहे ना ते टिकून राहतं. आणि श्रोतेसुद्धा आम्हाला सांगत असतात त्यांच्या प्रत्येक गोष्टी, अगदी लहान सहान गोष्टीसुद्धा एखादा मित्र, एखादा मैत्रीण असावी असं सांगत असतात. आणि हे जे नातं आहे ना, ही खरोखरीच एक वेगळी अशी कमाई आहे म्हणेन आमची आकाशवाणीच्या माध्यमातून झालेली. हे एक वेगळे ऋणानुबंध आहेत आणि हे जे मिळालं आहे ना हे खूप आहे. एक

छोटीशी कौतुकाची थाप, छोटासा शब्द, तो सुद्धा खूप बळ देऊन जातो, खूप प्रेरणा देतो रसिक हो. तेव्हा आपणा सर्वांचे मनापासून आभार.

0: रसिकहो, क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकर यांनी सुद्धा आपलं मनोगत व्यक्त केलंय, ऐकूया ते काय म्हणतायत ते.
1: आकाशवाणी मुंबई याच्यामुळे जसं सामान्य मराठी जनमानसाचं आयुष्य घडण्यात मदत झाली तसं माझ्यातला क्रिकेट चाहता क्रिकेट फॅन रुजण्यास आणि तो उमलण्यास मदत खूप झाली. म्हणजे लहानपणी मला आठवतं लेट 80s किंवा 90s सुरुवातीच्या दशकात बाळ पंडित सर, बाळ करमरकर सर म्हणजे व्ही करमरकर सर आणि चंद्रशेखर संत यांची विशेषतः रणजी ट्रॉफीचे सामन्यांचं धावतं समालोचन. आता धावतं समालोचन ही टर्मही इतकी समर्पक टर्म तयार करण्यात पंडित सर आणि करमरकर सरांचा हात होता. मराठी ही कदाचित पहिली भारतातली रिजनल भाषा आहे की जिथे स्टम्पिंगला यष्टीचीत हा शब्द तयार केला गेला, रनआउटला धावचीत तयार केला गेला. तर हे जे क्रिकेट स्पेसिफिक शब्दकोश आहे ना ते नंतर बांगला आणि तमिळ हे जे बाकी रिजनल क्रिकेट स्ट्रॉंग राज्य आहेत महाराष्ट्रातली

0: खेळलेले क्रिकेटर्स काही आहेत तेही नैसर्गिकरित्या धावा म्हणतात, तर तो जो वाटा आहे त्याच्यात आकाशवाणी मुंबईचा खूप मोठा वाटा आहे, म्हणजे ते जे कल्चर. आणि दुसरी गोष्ट की लहानपणी आम्ही गावस्करांचं सनिटेज वाचायचो त्याचं मराठी भाषांतर, पण त्याचबरोबर त्यातनं आलेले किस्से आकाशवाणी मुंबईमध्ये मी ऐकायचो. आणि बाकी आकाशवाणी परिवाराला शुभेच्छा, विशेषतः मुंबई क्रिकेटमध्ये एक परंपरा आहे की 100 झाले की फ्रेश गार्ड घेतात, आणि त्या 100 ला विसरून आपण पहिल्यापासून सुरुवात करतोय, आणि त्या 100 ते अजून 100 ऍड करून कसे 200 होतील याच्याकडे लक्ष द्यायचंय. माझी खात्री आहे की आकाशवाणी मुंबईचा प्रवासही असाच पुढे चालू राहील, आणि येणाऱ्या पिढ्या घडत राहण्यात आकाशवाणीचा खारीचा नाही अत्यंत सिंहाचा वाटा.
1: वाह अमोलजी, खूप सुंदर, मस्तच. आणि आता ते मला सुद्धा गाणं आठवलंय की जीवन म्हणजे क्रिकेट वेड्या, सुनील गावस्कर यांचं. आणि ह्या सगळ्या आठवणींना आता ते जे सांगत होते त्यावरून आमच्यासुद्धा त्या सगळ्या आठवणी अशा जाग्या झाल्या. ऐकूया रसिका हो तेच गाणं.

हिरवळीवर खेळताना सभोवार पहावे तो दिसतात बहरलेली माणसांची अजब जंगले, उंच झाडे, खोजी झाडे, वाकडी झाडे, सरळ झाडे, यशाच्या झुंबराखाली डोलणारी नाचणारी, अपयशाच्या एका फटक्यात त्यांची पाने गळून जातात, अपयशाच्या एका फटक्यात त्यांची पाने गळून जातात, जयघोषाच्या जल्लोषातली हवाच सारी निघून जाते, शेंड्यावरती खांद्यावरती फांद्यावरती नाचवणारे क्षणात आपल्या पारावरही थोडी जागा देत नाही।

क्रिकेट म्हटल्यानंतर अजूनही ते आठवतं की काही जण म्हणजे गीतरामायण सुरू होत असताना त्या प्रत्येक पद सुरू होण्याआधी रेडिओला हार घातला जायचा. तसाच क्रिकेटचं समालोचन सुरू असताना सुद्धा वय भारत आणि पाकिस्तान असेल तर मग घाला हार. अनेकांचे अनुभव असतील रसिक असे, म्हणजे तो वृत्त विभाग असू देत, क्रीडा समालोचन असू देत, श्रुतिका आहेत रेडिओच्या त्या, किंवा कविता कथा, असे कितीतरी कार्यक्रम, जाहिराती, जिंगल्स असतात त्या, आणि शास्त्रीय संगीत रसिक हो, त्याहूनही विशेष म्हणजे विविध भारती चॅनलवर लागणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी. आजही अनेक श्रोत्यांनी या सगळ्या आठवणी सांगितलेल्या आहेत आणि आज आपल्या 12 ते 1 कार्यक्रमात सुद्धा या सगळ्या गोष्टी आपण नक्की घेणार आहोत. श्रोत्यांशी आज संवाद साधणार आहोत रसिक हो. म्हणजे तुम्हाला सांगते, युद्ध काळामध्ये सुद्धा म्हणजे 71 युद्ध जे होतं तेव्हा बरेच जण तेव्हा आपल्याला काय अपडेट मिळतंय, नवीन काय गोष्टी मिळते तेव्हा लक्ष असायचं. आकाशवाणीवर अनेक जण तेव्हा अवलंबून होते. म्हणजे अगदी एक काळ असा होता ना की रेडिओशिवाय नाहीच हो, नाहीच. म्हणजे भाजी खरेदी करायला गेलो, अगदी सलूनमध्ये तुम्ही गेलात ना केस कापायला, तिथे सुद्धा तो रेडिओ सुरू असायचा, गाणी सुरू असायची. त्यामुळे किंवा मग एखादा कपडे शिवणारा आहे, तिथे गेल्यानंतर सुद्धा तो रेडिओ दिसायचा, असायचाच ते सगळ्या गोष्टी. आणि खरं सांगते, एक वेगळं जग आहे हो ह्या रेडिओचं. म्हणजे एक तो रेडिओचा बॉक्स, जुना बॉक्स काही लोकांनी अगदी अजून जपून सुद्धा ठेवलेला आहे. आपल्याला हा सुद्धा अनुभव असेल की गाणं वाजत नाही आहे, खरखर होते, त्याला एक फटका दिला साहेब बाजूने तो पुन्हा वाजायला लागला. म्हणजे टीव्हीचं सुद्धा असंच असायचं पहा. आणि मग ते बिना का गीतमाला रेडिओ सिलोन बुधवारी रात्री 8 लागायचं. आणि त्याच्यानंतर मग त्या स्पर्धा असायच्या, मग ती कुठलं सुंदर गाणं किती वर्षानंतर पहिल्या क्रमांकावर कुठलं गाणं येत आहे, आणि एवढी पत्रं जायची त्याच्यावर, एवढी पत्रं, बापरे. इराण्याच्या हॉटेलमध्ये सुद्धा तो ज्यूक बॉक्स आठवतो आहे का, म्हणजे त्याच्यात ते 4 आण्याचं नाणं टाकलं जायचं आणि मग तेव्हा आपल्या आवडीचं गाणं लागायचं तिथे. हे सगळं आमच्या आठवणीमध्ये आमचे आजोबा काका ते सांगतात की त्यांच्या लग्नामध्ये त्यांना भेट म्हणून रेडिओ सेट मिळाला होता. तो तेव्हा रेडिओ सेट भेट देणं म्हणजे प्रतिष्ठेचा भाग होता. एकतर तो बुक केल्याशिवाय मिळायचा नाही. आणि तुम्ही चाळीत राहणाऱ्यांकडे एखाद्याकडे कोणाकडे तरी रेडिओ असायचा, ती ठराविक गाणी लागायची किंवा ते समालोचन लागायचं, मग आपल्याकडे रेडिओ आहे हे दाखवायला आवाज पण मोठा केला जायचा, माहिती आहे का तुम्हाला, आणि ते ऐकवलं जायचं. आणि याचे कितीतरी किस्से आहेत, कितीतरी किस्से आहेत. विशेषतः जर चाळीत तुम्ही राहिला असाल आणि त्या चाळीत जर असे कार्यक्रम असतील तर आहा हा. अजूनही रेडिओवरच्या बातम्या म्हणजे सत्यता, ऑथेंटिसिटी आहे त्याच्यात. बरं, वेळ ही वेळ आमची ठरलेली आहे. होय, वेळ आमची ठरलेली आहे. असं सगळं, अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील ना. धावतं समालोचन जे आत्ता त्यांनी सांगितलं की हे ऐकणं म्हणजे पर्वणी, रेडिओला हार.

पण तुम्ही भाग मिल्खा भाग हा चित्रपट पाहिलाय का? त्या चित्रपटाचा शेवटचा जो भाग आहे की शेवटची जी त्याच्यात मॅच दाखवली आहे पाकिस्तानमध्ये ते जाऊन धावतात आणि तेव्हा आपल्याकडे पहा सगळीकडे असा तो रेडिओ लागलाय आणि लोक सगळी आजूबाजूला बसले आहेत आणि त्याच्यावरून ते समालोचन ऐकवलं जात आहे आणि त्यातनं तो उत्साह आनंद एक वेगळा थरार ते सगळं त्या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळतं. पहा गावाकडे सुद्धा तुम्हाला सांगते मुंबईचा चाकरमानी हा जर त्याला गणपती दसरा दिवाळी हा जर गावी जात असेल ना तेव्हा तो रेडिओ घेऊन जायचा तो ट्रान्झिस्टर घेऊन आणि तो असा खांद्यावर ठेवून नदीवर कुठे जायत जातोय इतर जातोय आणि तो चालताना सुद्धा ना ते सुरू असायचं गाणं त्याच्या रेडिओवर काही ना काहीतरी. म्हणजे एकतर ते गावातून चालणाऱ्यांना पाहणार म्हणजे त्याच्याकडे रेडिओ आहे ट्रान्झिस्टर आहे म्हणजे तो त्याच्यासाठी इतका कौतुकाचा भाग असायचा मोठेपणा असायचा काय विचारू नका. पण हे प्रत्यक्ष पाहिलेलं आहे रेडिओला ती अशी क्रॉस गेलेली अशी हे असते बघा पॅन्डलच्या बाजूला तिथे रेडिओ लटकवलेला आणि असं फिक्स करून बसवलेला तो सुद्धा पाहिला आहे मी. रसिका हो हे जसे माझे अनुभव आहेत तसेच तुमचे सुद्धा नक्की असतील याची खात्री आहे मला. आणि मग हाच रेडिओ चित्रपटामध्ये नायिका रेडिओ स्टेशनवर गाणं गातीये नायक तिचं गाणं ऐकतोय प्रेमानं ऐकतोय तिच्या प्रेमात पडतोय असंच हे छानसं गाणं ऐकूया.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं. मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे PM सूर्यघर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो. PM सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in.
2: हर घर सूर्यघर.
3: सर, पर्सनल लोन ऑफर आहे.
4: पुन्हा ब्लॉक करून टाकतो.
3: सर, फ्री ट्रिप टू दुबई.
4: यार, हे सुद्धा ब्लॉक. यार, कितीदा ब्लॉक करू?
5: फक्त फोन वरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही. प्रत्येक वेळी नवा नंबर येतो.
4: मग काय करू?
5: कॉल उचल आणि मग ट्राय DND ऍप वर रिपोर्ट कर. कॅटेगरी सिलेक्ट कर, बँकिंग, ट्रॅव्हल, इन्शुरन्स आणि सबमिट. बस, फक्त काही सेकंदांचं काम.
4: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील?
5: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते. फक्त ब्लॉक नाही, रिपोर्ट करणं आवश्यक आहे. TRAIDND ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाउनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा.
6: जरा ऐका, आपल्या आवश्यक कामांमध्ये आणखी एक महत्त्वाचे काम विसरू नका.
7: वित्त वर्ष 2025-26 करता ज्या करदात्यांना आपले आयकर रिटर्न ITR 1 किंवा ITR 2 मध्ये भरायचे आहे, त्यांच्यासाठी रिटर्न जमा करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2026 आहे.
6: रिटर्न जमा करण्यापूर्वी आपल्या AIS आणि फॉर्म 26AS ची सावधपणे तपासणी करा. तसेच आपली परदेशी कमाई किंवा परदेशी संपत्तीची योग्य आणि संपूर्ण माहिती अवश्य.
7: आपल्या आयकर रिटर्न मध्ये योग्य आणि अचूक माहिती भरा. हे क्विक रिफंड मध्ये मदत करते. योग्य रिटर्न तर लवकर रिफंड.
6: प्रत्येक आयकर दाता एक राष्ट्र माता. आयकर विभाग, भारत सरकार.

0: रसिका, आणि आता आकाश मिणेंबाणी विषयी डॉक्टर गिरीश ओक काय म्हणतायत ते ऐकूया.
1: काय नाही, खूप आनंद वाटला. एक तर शंभरावं लागलं याबद्दल, आणि दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे या शंभरातली गेली माझीच जवळपास 40 पेक्षा जास्त वर्ष आकाशवाणीचे माझा प्रत्यक्ष संबंध होता. मी नागपूरला पहिली ऑडिशन दिली आकाशवाणीची आणि नंतर इथे आलो. इथेही बऱ्याच श्रुतिका मी रेकॉर्ड केल्या, बरेच कार्यक्रम केले, काही कवितांचे कार्यक्रम रेकॉर्ड झाले, माझी काही नाटकं रेकॉर्ड झाली. हे तर आहेच, म्हणजे मी माझा सहभाग या दृष्टीने. आणि आकाशवाणीचं योगदान हे फारच मोठं आहे, म्हणजे की अगदी शेवटच्या माणसापर्यंत भारतातल्या खेडेगावातल्या किंवा अगदी ज्याला आपण म्हणतो की त्याच्यापर्यंत आकाशवाणीच पोचलेली आहे, पोचते आहे आणि पोचत राहील. आणि त्याच्यावरच्या ज्या विशिष्ट कार्यक्रमांच्या विशिष्ट ट्यून्स आणि विशिष्ट कार्यक्रम हे अजूनही कानात त्या ट्यून्स गुणगुणल्यासारख्या अशा वाचतात. अजून त्या ट्यून कुठेतरी कोणतरी फोनवर कोणीतरी रिंगटोन म्हणून ठेवलेले आहेत, किंवा म्हणजे कामगार विश्व असेल, किंवा रात्रीचे छायागीत असेल, किंवा बेला के फूल असेल, किंवा या बऱ्याच कार्यक्रमांच्या ट्यून्स ज्या होत्या त्या अजूनही ऐकाव्याशा वाटतात. आणि परत एकदा खूप खूप अभिनंदन, आणि त्याबरोबरच एक खूप वेगळा आनंद की आपणही त्याचे सहभागी कलावंत म्हणून होतो, त्याचा एक वेगळा आनंद आहेच.

0: जरा ऐका, आपल्या आवश्यक कामांमध्ये आणखी एक महत्त्वाचे काम विसरू नका.
1: वित्त वर्ष 2025-26 करता ज्या करदात्यांना आपले आयकर रिटर्न ITR 1 किंवा ITR 2 मध्ये भरायचे आहे, त्यांच्यासाठी रिटर्न जमा करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2026 आहे.
0: रिटर्न जमा करण्यापूर्वी आपल्या AIS आणि फॉर्म 24 AS ची सावधपणे तपासणी करा. तसेच आपली परदेशी कमाई किंवा परदेशी संपत्तीची

0: योग्य आणि संपूर्ण माहिती आवश्यक।
1: आपल्या आयकर रिटर्न मध्ये योग्य आणि अचूक माहिती भरा, इक्विक रिफंड मध्ये मदत करते। योग्य रिटर्न तर लवकर रिफंड।
0: प्रत्येक आयकर दाता एक राष्ट्र निर्माता, आयकर विभाग, भारत सरकार।
2: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो। मी तर पाहून थक्कच झालो। ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? शून्य। मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे। म्हणजे सोलर पॅनलची। मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे।
3: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in।
4: हर घर सूर्य घर।
5: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है।

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: खरंच आकाशवाणी ऐकणं, गाणी ऐकणं, कार्यक्रम ऐकणं अक्षरशः वेड लावतात ह्या सगळ्या गोष्टी. आणि असेच आमचे सगळे श्रोतेही सांगतायत रसिक हो, आपल्याला अनेक कलाकारांकडून सुद्धा प्रतिक्रिया आलेल्या आहेत. श्रोतेसुद्धा आज प्रतिक्रिया नोंदवतायत. आत्ता ना आपण अरुण नलावडे, अभिनेता अरुण नलावडे हे काय बोलली आहेत आपल्या आकाशवाणीविषयी, ते त्यांचं मनोगत व्यक्त करतायत, ते ऐकूया.
1: इतकी वर्ष सातत्य टिकवणारी आकाशवाणी बालपणापासून मी ऐकत आलेलो आहे आणि आताही कुठे योग आला तर ती ऐकतो, याचा जास्त आनंद आहे. तुम्ही ते सगळं इतकी वर्ष सगळ्यांनी टिकवून ठेवलं याचा अभिमान आहे आणि तुमच्याबद्दल आदर आहे. आम्ही जेव्हा हौशी रंगभूमीवर काम करत होतो तेव्हा जवळजवळ 2 ते 3 पूर्ण नाटकांचं वाचन मुद्रित झालेलं आहे खरं तर. आणि तिकडे एकंदर कामाची पद्धत ही आजही तशीच आहे, टिकून आहे, चांगली आहे. आणि भूतकरू माणसांना प्लॅटफॉर्म देणारी एक संस्था असं मी म्हणेन आकाशवाणी.
0: वा रसिक, आणि आता आपली या युवा तरंग कार्यक्रमाची वेळ मात्र संपत आलेली आहे. यानंतर एक छानचं गाणं आपण ऐकणार आहात आणि त्या गीताबरोबरच आपल्या या कार्यक्रमाची सुद्धा सांगता होतीय. आणि त्यानंतर लगेचच आपण भेटतोय आपल्या पुढच्या कार्यक्रमात, अर्थात रंजक सफरमध्ये. रसिक हो, रंजक सफर आजची जी आहे ही तुमच्यासोबत असणार आहे आमची. आणि तुम्हाला सांगायचे आहेत आठवणीतले, तुमच्या आठवणीतले आकाशवाणी, तुमच्या काही छान अशा आकाशवाणीशी संदर्भात असलेल्या काही छान अशा आठवणी असतील, काही गोष्टी असतील तर त्या आपण आम्हाला सांगा. आणि त्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 45 154 134 आणि 45 154 135. या क्रमांकांआधी मुंबईबाहेरचे श्रोते 022 हा STD कोड लावतील. पण कृपया एक विनंती आहे आपणा सर्वांना की आपल्या आठवणी सांगत असताना आम्हाला ना त्या थोडक्यात आमच्यापर्यंत कशा पोहोचतील हे पहा. वाटल्यास आधी लिहून ठेवा आपल्याला काय बोलायचं आहे, काय सांगायचं आहे ते, आणि अगदी थोडक्यात पोहोचवा. याचं कारण असं आहे की आज अगदी 10 वाजल्यापासून किंवा त्याच्याही आधीपासून श्रोत्यांचे इतके फोन येत आहेत, इतक्या छान अशा प्रतिक्रिया येत आहेत, तेव्हा प्रत्येकाला बोलायचं आहे, प्रत्येकाला सांगायचं आहे आणि ही संधी सगळ्यांना मिळावी अशी आमची मनापासून इच्छा आहे रसिक हो. तेव्हा कृपया याचं एक हे ठेवा आणि अगदी कमीत कमी शब्दात छानपैकी आपल्या आठवणी आमच्यापर्यंत पोहोचवा. हां, आता ऐकूया हे एक छानसं गीत आणि या गीताबरोबरच कार्यक्रमाची सुद्धा, अर्थात या युवा तरंग कार्यक्रमाची सुद्धा या गीताबरोबरच सांगता होतीये.

रसिको नमस्कार, 100.1 मेगाहर्ट्जवर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण वाहिनी. आणि आपल्या या रंजक सफर कार्यक्रमात पुन्हा एकदा मी माधुरी रावराणे अगदी मनापासून स्वागत करते. आणि जसं मी आपल्याला सांगितलं तसं की आज आपले सगळ्यांचे अनुभव आठवणी असतील त्या आम्ही आमच्या कार्यक्रमात घेणार आहोत. आणि त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत आमचे 45 154 134 आणि 45 154 135. मुंबईबाहेरचे श्रोते या क्रमांकांआधी 022 हा STD कोड लावतील. आणि आता आपल्या कार्यक्रमाची सुरुवात नायिका रेडिओवर गाणं गाते, नायक बसून ऐकतोय तिचा स्वर गाणं ऐकतोय आणि तिच्या प्रेमातही पडलंय. अर्थात सुवासिनी चित्रपटातल्या या गीतानं आपल्या कार्यक्रमाची सुरुवात होतीये. आणि क्रमांक आपल्याला सांगितलेले आहेतच, तर आपण सुरुवात करूया, आधी सुरुवात करूया या गीतानं

0: आणि रसिक हो, आज आपल्याशी थेट संवाद, प्रत्यक्ष संवाद होतोय आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून. तर बघूया आपल्या या कार्यक्रमातला आजचा पहिला फोन कोणाचा आहे ते. हॅलो.
1: हॅलो, नमस्कार.
0: नमस्कार, बोला.
1: रंजक सपोरे कार्यक्रम ऐकत होतो मी आणि कॉल केला होता तुम्हाला.
0: आपलं नाव?
1: संदीप घुगरे.
0: बरोबर, मग काय आठवणी आहेत आपल्या?
1: आठवण अशी आहे, माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की ज्यावेळी माझ्या चुलत्यांचं लग्न होतं, अर्थात माझे वडील मोठे होते, तर त्या लग्नामध्ये माझे चुलते रुसले होते सायकल आणि रेडिओ साठी. तर त्यावेळी ते तसं

0: वाचायचं रेडिओ म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. तर असं आठवण आहे.
1: बरं, मग तो मिळाला का त्यांना रेडिओ आणि सायकल तेव्हा?
0: त्यावेळी लगेच नाही मिळाला, सायकल घेऊन दिली आणि रेडिओसाठी पैसे दिले.
1: बरं बरं बरं, छान छान, धन्यवाद धन्यवाद
0: धन्यवाद धन्यवाद.
1: हॅलो,
2: दीपाकांकर बोलते.
1: नमस्कार, बोला.
2: मला ना कोविड काळातली आठवण सांगायची आहे. ज्या सगळी माध्यम बंद होती त्या फक्त आकाशवाणीवरून आम्हाला योग्य परिस्थिती समजली, माहिती मिळत गेली, त्यामुळे आम्ही बचावलो. थँक्यू सगळ्या आरोग्याची.
1: धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर रसिक हो, आपल्या या रेडिओच्या आठवणी ज्या आहेत त्या आमचे श्रोते सांगतायत आणि आपल्या कार्यक्रमात अनेक श्रोत्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. हर्षदा बापट यांनी सांगितलं होतं की सकाळी आम्ही नेहमी म्हणजे रेडिओ लागला, रेडिओ लागल्यानंतरच त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जो स्वर कानी पडत होता त्यातून मग आम्हाला जाग यायची. पाहूया कोणाचा फोन आहे. हॅलो, हा नमस्कार.
3: हॅलो, हा नमस्कार, माझं मी प्रज्ञा वनारस.
1: बोला बोला, नमस्कार.
3: आज आकाशवाणीचा 99 वाढदिवस आहे ना, तुम्हाला सर्वांना अर्जे ना, सर्व कार्यक्रम अधिकारी सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि हार्दिक अभिनंदन.
1: धन्यवाद.
3: आणि दुसरी गोष्ट, माझ्या मिस्टरांनी पण आकाशवाणीवर गंमत जम्मत जो कार्यक्रम व्हायचा ना त्याच्यावर सुद्धा ते पत्र वगैरे लिहित असत. शिवाय युवाणी मध्ये पण त्यांनी सहभाग घेतला होता.
1: अरे वा.
3: आणि हा, आणि मी चार ओळी वाचते आकाशवाणीवर, त्या लिहून ठेवल्यात मी.
1: हो हो हो,
3: पटकन वाचते. 99 वाढदिवस मुंबई आकाशवाणीचा, सर्वदिवस आताच राहू दे सदा चिरंतन दिन हा सोनी आता. श्राव्य माध्यमातील सर्वोत्तम माध्यम म्हणून तुझी वेगळी अस्मिता यावर करते खरे प्रेम ग्रामीण आणि शहरी जनता. जनमानसात मुंबई आकाशवाणी उदरात दडल्या ज्ञान आणि मनोरंजनाचा खाणी. साहित्य, संस्कृती, संगीत साऱ्या क्षेत्रात तुझी मुसाफिरी. ज्ञानपीपाचो अभ्यास होणे सर्वोत्तम तुझे सर्व कार्यक्रम अधिकारी. बहुजन हिताय, बहुजन सुखाय, तुझे प्रीत तू करते हे विश्वाचे माझे घर तत्वात म्हणून ते स्वागत एक परमार्थ संपली करेल.
1: वा वा वा, छान छान छान, धन्यवाद धन्यवाद. हो
3: छान वाटतंय. आकाशवाणीचे सर्व कार्यक्रम दर्जेदार असतात, मस्त असतात, गाणी पण उत्तम असतात. ते काय होतं नेहमी
1: आभार आभार आपले मनापासून. आज
3: एवढा पल्ला गाठलाय मगाची जे गाणं लावलं होतं ना दिसत ते मजा लागते ते मला आकाशवाणीचे वाटले.
1: बरं बरं बरं बरं बरं,
3: माझा
1: रेखिते. धन्यवाद धन्यवाद. तर रसिका, पुन्हा एकदा क्रमांक सांगते, 45 154 134 आणि 45 154 135 मुंबई बाहेरचे श्रोते या क्रमांकाआधी 022 हा एसटीडी कोड लावतील. हॅलो हॅलो हॅलो, हा नमस्कार. हॅलो हॅलो हॅलो हॅलो, हा नमस्कार.
4: नमस्कार,
1: कोण बोलताय?
4: हॅलो,
1: हा बोला ना, बोला. हा बोला बोला, नमस्कार.
4: आमच्या ना 1968 मध्ये मोठा एक बाय दोनचा एक कुंड एवढा मोठा घर बांधला होता.
1: बर,
4: आमच्या घरी आमच्या काकाच्या घरी आणि दुसऱ्या काका घरी 1968 मध्ये
1: बर
4: तेव्हा ते 11:00
1: तो बॉक्स वाला असेल, लाकडी बॉक्स वाला
4: बॉक्स वाला.
1: हा, खूप छान होता तो. खरंय खरंय, जरा आकाराने मोठा होता पण असं वाटायचं काहीतरी घरात आहे असं. वा वा वा, धन्यवाद धन्यवाद. हॅलो, तर खूप छान अशा आठवणी येत आहेत रसिक हो. आणि आत्ता यानंतर ऐकूया पुन्हा एकदा हे छानचं गाणं. इथे सुद्धा इथे ना नायक गाणी म्हणजे आकाशवाणीवर नायकाचं गाणं आहे, नायिका ऐकते छानपैकी, ती सुद्धा मस्त चित्र रंगवतीये आणि गुपचूप गुपचूप या चित्रपटातलं हे गीत आहे, ऐकूया.
5: पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळ आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर 0 अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल 0 कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हे भारी आहे रे. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: भारतीय वायु सेना में अग्निवीर वायु और एयरमैन मेडिकल असिस्टेंट बनने के लिए जल्दी रजिस्टर करें. रजिस्ट्रेशन 26 जुलाई 2026 को बंद हो जाएंगे. अधिक जानकारी के लिए www.iefrecruitment.edcil.co.in पर जाएं.
3: जरा ऐका, आपल्या आवश्यक कामांमध्ये आणखी एक महत्त्वाचे काम विसरू नका.
4: वित्त वर्ष 2025-26 करता ज्या करदात्यांना आपले आयकर रिटर्न ITR 1 किंवा ITR 2 मध्ये भरायचे आहे, त्यांच्यासाठी रिटर्न जमा करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2026 आहे.
3: रिटर्न जमा करण्यापूर्वी आपल्या AIS आणि फॉर्म 26AS ची सावधपणे तपासणी करा. तसेच आपली परदेशी कमाई किंवा परदेशी संपत्तीची योग्य आणि संपूर्ण माहिती अवश्य.
4: आपल्या आयकर रिटर्न मध्ये योग्य आणि अचूक माहिती भरा, हे क्विक रिफंड मध्ये मदत करते. योग्य रिटर्न तर लवकर रिफंड.
3: प्रत्येक आयकर दाता एक राष्ट्र माता. आयकर विभाग, भारत सरकार.

0: आणि आता पाहूया आपले श्रोते काय म्हणतात ते. हॅलो
1: हॅलो नमस्कार.
0: नमस्कार, बोला.
1: मी आनंद सामंत. हॅलो.
0: हा बोला ना, बोला आनंद सामंत, बोला.
1: आमच्या लहानपणी आम्हाला रेडिओचं खूप महत्व होतं, पण परिस्थिती बेताची होती, त्यामुळे आमच्या घरी रेडिओ नव्हता. पण ते मिळावं म्हणून आम्ही वडिलांकडे सारखी झुंबून लावत होतो की रेडिओ घेऊन, आणि आम्हाला स्वप्नच होतं

0: कशा प्रकारची पडत होती की स्वप्नामध्ये रेडिओ आमच्या घरी आहे.
1: हॅलो, हा बोला ना. हॅलो हॅलो, मला वाटतं काही. हॅलो
2: हॅलो,
1: हा नमस्कार, बोला.
2: हा मी रूपा कुडचडकर बोलते.
1: हा बोला, काय आठवणी आहे तुमच्या?
2: 1970 साली जवळजवळ आला, म्हणजे रेडिओ तो मामाने आईला भाऊबीज म्हणून दिला. पण त्याच्याही अगोदर, म्हणजे माझा 1955 जन्म, त्याच्यामुळे आज 71 वर्षाची मी आहे, तरी आम्ही शाळेत जाताना कामगार विश्व आणि जे सगळे बाल तरंग वगैरे लागायचे तेव्हा ऐकत होतो. परंतु आपली आवड, हा विशेष कार्यक्रम जो मराठी लोकांसाठी लागायचा, त्याच्यासाठी आम्हाला शेजारची लोक अगोदर, म्हणजे नवलकर होते, सबनीस होते, ते बोलवायचे. आपली आवड हा कार्यक्रम लागलाय, शोभा, स्मिता, रूपा इकडे या, पुढच्या मानपून ठेवायचे त्यावेळेला आमच्या बिल्डिंग मध्ये चौकोनी चाळ होती, त्याच्यामुळे सगळे जाऊन बसायचे आम्ही भावंड, आणि ती गाणी ऐकताना एवढी समरस होत होतो, आईला सुद्धा त्या गाण्यांचा मोह व्हायचा ऐकायचा त्यावेळेला. पण रेडिओ आल्यानंतर एवढा आमचा आनंद गगनात मावेन असा झाला, म्हणजे इतकी का आई त्या गाण्यामध्ये रंगून गेली, आणि अक्षरशः पात्या वरवंट्यावर आमचं, म्हणजे आम्ही गोव्याचे लोक सगळं वाटण करताना, आई जुलमी हे
1: डोळे हे जुलमीकडे
2: हे जे गाणे ते म्हणत राहायची, गुणगुणायची, तर आईला आम्ही म्हणायचे का जरा मोठ्याने म्हण, गोड आवाज आहे असं. म्हणजे ही रेडिओची जी किमया, अनुभवानीची किमया, त्याच्यानंतर जे सगळे पत्र यायची सकाळी कामगार वर्षवाच्या याच्यातून, ती इकडून आले तिकडून आले सगळी ती पत्र, पण ते काय व्हायचं, एवढं लांबण लागायची का ह्यांची त्यांची नावं सांगेपर्यंत. नंतर त्या ज्या कुमुदुनी कोण आठवत नाही आज ना, परंतु त्या सांगताना, म्हणजे त्या सांगायच्या पण नंतर गाणं लावायच्या, आताही इथपर्यंत यादी संपली. इतकं म्हणजे खरोखर नभोवाणीचा आज माझ्याकडे सुद्धा, मी अजूनही रेडिओ लावते आणि ते FM गोल्ड आणि हे
1: रेनबो.
2: आता काय FM गोल्ड वरती आम्हाला जे गायक लोक नवीन नवीन गातात, त्यांचे संगीतकार, गीतकार किंवा गायक
1: होते, नक्की नक्की पोहोचतील तुमच्यापर्यंत.
2: आम्ही आवाजावरून स्वप्नील कांदोडकर, वैशाली सामंत यांची कळलं, पण
1: रूपाताई बरोबर. धन्यवाद, धन्यवाद, या धन्यवाद. हॅलो हा नमस्कार. हो हो,
3: हा मी रेखा टेंबे बोलते, भांडरावरून. रेडिओच्या तर आठवणी आमच्या खूप आहेत. आमच्याकडे मर्फीचा रेडिओ होता आणि आई शिक्षिका, सकाळची 7ची शाळा, सकाळी रेडिओ लागायचा, भक्ती गीता ऐकायची 8:30 विश्वास मेंढर ज्या वादातल्या बातम्या, 8:40 अशोक आजगावकरांच्या, विश्वंभर आजगावकरांच्या कोकणीतल्या बातम्या ऐकायच्या, कामगार सभा, नंतर शनिवारचा ते लासलगाव कांदा बाजार, अजूनही तो आवाज कानात आहे. आपली आवड प्रचंड, आणि श्रुतिका लागायच्या, श्रुतिका पण असायच्या. त्यातली एक श्रुतिका म्हणजे अजूनही स्मरणात आहे, की जी लहानपणी ऐकलेली ती एक प्रेमकथा होती, त्रिकोण होता त्याचा, अजूनही खूपच, म्हणजे खूपच, शिवाय दिनाका गीतमाला, म्हणजे रेडिओने जे आम्हाला समृद्ध केलंय ना आमच्या पिढीला, ते फारच आहे, म्हणजे कौतुक आहे किंवा अभिमानास्पद आहे ही आकाशवाणी आमच्यासाठी.
1: मनापासून
3: म्हणजे मला आत्ताही भरून येत आहे बोलताना
1: तुमच्या आवाजातून, तो ओलावा जाणवतोय, आणि काय मी सांगू, माझ्याकडे खरंच शब्द नाही आहेत, माझेही डोळे आता पाणावले.
3: खूप आठवणी आहेत रेडिओच्या.
1: आभार आपले, मनापासून आभार, धन्यवाद. श्रोतेहो, एकच विनंती आहे आपल्याला, जर आपण आमच्याशी बोलताय तर आपल्या रेडिओपासून थोडं, म्हणजे रेडिओ संचापासून थोडं बाजूला व्हा आणि आमच्याशी बोला, नाहीतर काय होतं माहिती आहे की बोलताना आपला आवाज आमच्यापर्यंत येत नाही आणि तो एको येतो, त्यामुळे तुमचा आवाजही व्यवस्थित ऐकू यायला हवा असेल, इतरांनी तुमचा आवाज ऐकावा असं वाटत असेल तर थोडं दूर राहा रेडिओपासून आणि आमच्याशी बोला. मला कल्पना आहे अनेक श्रोत्यांना बोलायचं आहे, आपल्या अनुभव, आपल्या आवडी, जे काही आहे ते सगळं सांगायचं आहे, पण त्यांना अगदी थोडक्यात सांगा, ऐकूया. तर रेडिओच्या आठवणी, आपल्याला लक्ष्मी कोयंडे यांनी फोन केला होता, त्या असं म्हणत आहेत की त्या 35 वर्षांपासून रेडिओ ऐकतायत, म्हणजे मग आपली आवड असेल, गंमत जम्मत असेल, हे कार्यक्रम आहेत त्याच्यात. आणि त्याहूनही त्या म्हणतात की सकाळी 7 वाजता रेडिओ लागतो तो संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. म्हणजे मराठी कार्यक्रम सुद्धा असतात आणि बाकीचे जे कार्यक्रम लागतात ते सुद्धा ते ऐकत असतात आणि त्या कार्यक्रमात सहभागी होतात. आता गाणी सुरू असताना सुद्धा मी सांगते रसिक हो, अगदी सकाळी 10 वाजल्यापासून फोन सुरू आहेत, खणखणत आहेत आणि सगळ्या प्रतिक्रिया येत आहेत, शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. आपणा सर्वांचे अगदी मनापासून पुन्हा पुन्हा रसिक हो आभार. हॅलो हॅलो
0: हॅलो
1: हा नमस्कार बोला.
0: हॅलो
1: हा बोला ना, बोला, येतोय का माझा आवाज तुम्हाला?
0: मी दीपक देसाई बोलतोय.
1: हा बोला.
0: वयवर्ष 90.
1: हा हा हा बोला.
0: आंधळेवाडी राहतो तुम्ही गेलगावच्या.
1: हा
0: हा तेव्हापासून मी वायवर चालणारा रेडिओ ऐकायचो.
1: हा
0: आता मी घरातल्या घरात वायरलेस गाणी ऐकतो.
1: बर बर.
0: आणि दॅट टू 1946 पासून.
1: वा.
0: मला रेडिओची आता बरंच तुम्ही सांगितलं जास्ती बोलता येत नाही म्हणून मी जास्त बोलत नाही. पण तुम्हाला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा.
1: धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अगदी मनापासून आभार आपले. मनापासून आभार रसिक हो. धन्यवाद. आपल्याला मंगेश दामले, प्रकाश कुलकर्णी, गौरी कुलकर्णी यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. शुभांगी कारेकर, हर्षदा बापट, मनोहर खामकर, प्रज्ञा वनारसे, संदीप घुगरे, दीपा पालकर यांनी प्रतिक्रिया नोंदवलेल्या आहेत. आणि आज मोठ्या संख्येनं प्रतिक्रिया येत आहेत रसिक हो. आपणही थेट आमच्याशी संवाद साधू शकता, आपल्या आठवणी असतील तर त्या सांगू शकता. आणि त्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 45 154 134 आणि 45 154 135. मुंबई बाहेरचे श्रोते या क्रमांकांआधी 022 हा STD कोड लावतील. हॅलो.
4: हा मी हॅलो.
1: नमस्कार.
4: मी सारा गावडे बोलते रबाळ्यावरून.
1: हा बोल.
4: नवीन मुंबई.
1: नमस्कार
4: मॅडम. आहे ना वाढदिवसाच्या तर आठवणी भरपूरच आहेत आकाशवाणीच्या, कारण आम्ही प्रत्यक्ष पण अनुभव घेतलेला आहे आणि मान्यवरांना पण भेटलोय. पण एक मला आवर्जून सांगावं असं वाटतं की तुमची जे आकाशवाणी, मी आता आकाशवाणी देवा म्हणेन कारण एक परमेश्वरासारखंच येते. प्रत्येक प्रत्येक भाषिक वगैरे सगळे त्याच्यावरती मराठीवरती आपलं प्रेम करतात. आणि जे तुम्ही आज सगळे निवेदक असाल किंवा काही कर्मचारी किंवा आणखीन मान्यवर सगळे आहेत, नेहाताई पण आहेत, आणि खरोखर एवढे ते जपताना तुम्ही मराठीला की तसं काही कुठलं ऐकायचं शाळेत वगैरे जाता की असं आम्हाला वाटतं. आणि आमची शाळा असं म्हणायला मी हरकत नाहीये, पण सगळ्या नवीन नवीन भाषा, प्रत्येक शब्द, तुमचे अनुभव आणि ज्ञान, तुम्ही सखोल एकदम, म्हणजे आपल्या शिक्षकांपेक्षाही तुम्ही पुष्कळ, म्हणजे गुरु गुरु एकदम देवाचे देवाचे देव गुरु असते असं म्हणायला हरकत नाहीये. मराठीमध्ये भरपूर म्हणजे मराठीला आपण पुष्कळ भक्कम करताय असं मी म्हणेन. आणि वाढदिवसाच्या शतशा हार्दिक शुभेच्छा.
1: धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो.
5: हॅलो.
1: नमस्कार.
5: नमस्कार. मी प्रशांत गुजरा ठाण्याहून बोलतोय. माझ्या म्हणजे रेडिओ बद्दल खूप चांगल्या म्हणजे घटना आहेत काही काही की जे मी काही तुम्ही नेहमी प्रश्न हे तुमचे अनुभव सांगा ते सांगा हे सांगा, तर मी ते प्रत्येक वेळी सांगितले. प्रत्येक वेळी तुम्ही एवढं मस्त त्याचं म्हणजे सांगितलं एक्सप्रेशन करून आणि ते ऐकवले इतर श्रोत्यांना, त्याच्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि खूप वेळा असं त्यांनी तुम्ही केलेलं त्याबद्दल मला खूप म्हणजे आवडतं, म्हणजे रेडिओ ऐकायला पण आणि आता पण ऐकतो. आणि एक सुंदर सुंदर गाणी केव्हा जे आपण आपल्याला वाटतं ही लागावी आणि ती पटकन लागतात मनातली गाणी चांगल्या एकदम. धन्यवाद म्हणजे
1: धन्यवाद धन्यवाद. आभार आपले मनापासून.
5: थँक्यू.
1: तर रसिका हो एक छोटीशी व्यावसायिक विश्रांती घेऊया, त्यानंतर एक गाणं ऐकूया आणि मग पुन्हा आपल्या श्रोत्यांशी संवाद हा पुन्हा सुरू होईल.
6: ऐका, आपल्या आवश्यक कामांमध्ये आणखी एक महत्त्वाचे काम विसरू नका.
7: वित्त वर्ष 2025-26 करता ज्या करदात्यांना आपले आयकर रिटर्न ITR 1 किंवा ITR 2 मध्ये भरायचे आहे, त्यांच्यासाठी रिटर्न जमा करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2026 आहे.
6: रिटर्न जमा करण्यापूर्वी आपल्या AIS आणि फॉर्म 26AS ची सावधपणे तपासणी करा. तसेच आपली परदेशी कमाई किंवा परदेशी संपत्तीची योग्य आणि संपूर्ण माहिती आवश्यक.
7: आपल्या आयकर रिटर्न मध्ये योग्य आणि अचूक माहिती भरा हे क्विक रिफंड मध्ये मदत करते. योग्य रिटर्न तर लवकर रिफंड.
6: प्रत्येक आयकर दाता एक राष्ट्र माता. आयकर विभाग, भारत सरकार.
8: अहो, घर खर्चासाठी पैसे द्या.
9: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000,
8: आणि लाईट बिलाचे
9: आता 0 रुपये कसे देऊ
8: अरे

0: विसरलेच मी. आता सोलर पॅनल लावली आहेत ना, मग जे 4000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
1: हो नक्की. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: हर घर सूर्य घर.
3: सर पर्सनल लोन ऑफर आहे.
4: पुन्हा ब्लॉक करून टाकतो.
3: सर फ्री ट्रिप टू दुबई.
4: यार हे सुद्धा ब्लॉक. यार कितीदा ब्लॉक करू?
5: फक्त फोन वरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही. प्रत्येक वेळी नवा नंबर येतो.
4: मग काय करू?
5: कॉल उचल आणि मग ट्राय डीएनडी ऍप वर रिपोर्ट कर. कॅटेगरी सिलेक्ट कर, बँकिंग, ट्रॅव्हल, इन्शुरन्स आणि सबमिट. बस फक्त काही सेकंदांचं काम.
4: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील?
5: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते. फक्त ब्लॉक नाही, रिपोर्ट करणं आवश्यक आहे. TRAI DND ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाऊनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा.

0: रसिक हो, शंकर जाटे यांनी आपल्याला फोन करून दूरध्वनीवरून प्रतिक्रिया नोंदवली आणि त्यांनी या गाण्याची फरमाईश केली होती की आमचं आणि आकाशवाणीचं हे जे नातं आहे तर या नात्यासाठी हे गाणं त्यांना हवं होतं, तर ते ऐकवलं आणि आता पाहूया आपले श्रोते काय म्हणतात. हॅलो.
1: हॅलो.
0: हा नमस्कार, बोला. कोण बोलतंय?
1: चंदा अमरे बोलते. हा
0: बोला बोला बोला.
1: निवेदक मिळाले आहे. उदाहरणार्थ माधुरी राव राणे, रश्मी वारंग, रश्मी आंबेडकर, राहुल पिंगळे यांचे तर खूप आभार.
0: धन्यवाद.
1: खूप छान.
0: धन्यवाद धन्यवाद. हॅलो. हा नमस्कार.
1: हॅलो.
0: नमस्कार नमस्कार, बोला. कोण बोलताय?
1: मी शरणजी तावडे बोलते.
0: हा बोला.
1: आकाशवाणीला 100 वर्ष चालू झाल्या, 100 वर्ष चालू झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. हॅलो.
0: हा बोला ना, बोला. धन्यवाद, बोला.
1: खूप शुभेच्छा. आणि लहानपणापासून माझी आई लावायची, तेव्हापासून मला सवय झालेली आहे रेडिओची. ती काय मला वाटतं अगदी शेवटच्या श्वासापर्यंत अशी राहू देत इच्छा. आणि खूप शुभेच्छा तुम्हाला सध्या आरजीला आली कार्यक्रमाला येणार आहे.
0: नक्की या नक्की.

0: संध्या आहे ना.
1: हो हो हो हो संध्याकाळी.
0: ओके ओके
1: धन्यवाद. हॅलो
2: हॅलो
1: नमस्कार बोला.
2: नमस्कार माधवी जोशी.
1: अहो
2: गेले 65 वर्षाचा अनुभव आहे मला आकाशवाणीचा. वयाचा माझ्या 10व्या वर्षी मी पहिलं गाणं म्हटलं गम्मत जम्मत मध्ये.
1: मुंबई कुठे कुठे कुठल्या आकाशवाणी केंद्रावर?
2: गम्मत जम्मत या कार्यक्रमामध्ये आकाशवाणीवर.
1: मुंबईला का?
2: हा मुंबईला आकाशवाणीवर.
1: वा वा मस्त.
2: आणि मग तेव्हापासून जी गोडी लागली आकाशवाणीचा कार्यक्रम ऐकायची ते सगळे निवेदक पाठ गणिता मंडळातल्या कोण कोण होत्या त्याही पाठ. नंतर सर्व्हिस लागली. सर्व्हिसला असताना दर वेळेला कधीही घड्याळ बघितलं नाही.
1: हो मगाशी मी विचारलं होतं ना काही अजूनही आकाशवाणी कोणाचं घड्याळ आहे.
2: म्हणूनच म्हटलं सकाळी 5-5:30 वाजल्यापासून जे उठून 6:30 वाजता जे रेडिओ लावायचा ते सगळं रेडिओवरती माझं जाणं होतं ऑफिसला वगैरे. नंतर आम्ही वनिता मंडळामध्ये भजनाचा कार्यक्रम पण केला. आणि हा वनिता मंडळामध्ये आता एक अलीकडे 2-3 वर्षापूर्वी भजनाचा कार्यक्रमही केला आमच्या मंडळाचा. हा आणि आजची भरपूर कार्यक्रम छान आहेत सगळ्या निवेदिका. आणि असं मला आता इच्छा आहे की सगळ्या ज्या निवेदिका आम्ही ऐकतो त्यांना एकत्र जमवून त्यांच्याशी गप्पा मारायच्या.
1: मस्त छान विचार आहे तुमचा. बघूया कधी योग येतोय तो.
2: हो हो चालेल. आणि आकाशवाणीला भरपूर आधी मान्यता मिळू दे आणखीन सुद्धा अशी मी इच्छा व्यक्त करते.
1: धन्यवाद धन्यवाद. असेच जोडलेले राहा आमच्या सोबत. हॅलो
3: हॅलो
1: नमस्कार.
3: नमस्कार माझं नाव नयन शेळके आहे.
1: हा बोला.
3: मी वडाळा येथून बोलत आहे.
1: बर बोला ना.
3: तर मला आकाशवाणीचे सगळे प्रोग्राम्स आवडतात.
1: धन्यवाद.
3: सगळे दिनविशेष वगैरे मी नेहमी ऐकत असतो. आणि मी दिव्यांग विद्यार्थी आहे नेहमी ऐकत असतो.
1: बर बर धन्यवाद. मनापासून. हॅलो हा नमस्कार. नमस्कार.
4: नमस्कार.
1: कोण बोलतय?
4: हॅलो.
1: हा
4: मेघना पोतनीस बोलते.
1: बोला बोला मेघना बोला.
4: हा माझी आठवण म्हणजे आकाशवाणीवरून खूप लहानपणीपासूनची आहे.
1: हा
4: माझे काका पण आकाशवाणीमध्ये कामाला होते.
1: बर
4: मावशीचे मिस्टर माझे.
1: बर बर.
4: आणि बालोद्यान जेव्हा लागायचं तेव्हा आम्ही आमच्याकडे रेडिओ नव्हता पण आम्ही समोरचे आम्हाला बोलवायचे की मुलींना या मेघा माधवी या ज्योती कीर्ती या तुम्ही ऐका बालोद्यान लागलंय. आम्ही तिथे जाऊन ऐकायचो. आणि आवड तर म्हणजे खूप लहान माणूस आईलाही होती आणि त्यामुळे आम्हालाही ती आवड निर्माण झाली. आणि मी सगळे प्रोग्राम ऐकते. आणि आधी हे पण लागायचं ना गणेश अस्मल वगैरे होते. तेव्हा सुद्धा आम्ही प्रोग्राम त्याच्यामध्ये फरमाईशी गीत सांगायचो ते आपल्याला काही कोणी सांगायचे ते पण ऐकायचं. आणि एफएम गोल्ड वरती तर तुमच्याशी बोलून तर एवढं छान वाटतं ना. एवढे छान छान सुंदर विषय आणता.
1: धन्यवाद.
4: आणि कुठलाही मूड असेल तर आपल्याला समजा करमत नसेल काय हे असेल किंवा कुठे डिप्रेशन मध्ये असू एक रेडिओ ऑन केलं आणि गाणी ऐकायला सुरुवात केली ना की ते कुठल्या कुठे पडून
1: जायचं
4: असं खूप खूप छान वाटतं.
1: धन्यवाद.
4: आणि तुमच्या सगळ्यांचे खूप धन्यवाद. आम्हाला आज एवढं लाईव्ह तुम्ही ऐकवताय सगळ्यांना.
1: आभार आपले मनापासून. आभार. हो
4: आकाशवाणीला मनापासून खूप खूप शुभेच्छा.
1: या धन्यवाद धन्यवाद. हा आकाशवाणी म्हणजे घरात असलेला रेडिओ संच म्हणजे नंतर कितीतरी गोष्टी आल्या हो रेडिओ सारख्या रेडिओ ऐकवणाऱ्या पण तो जो रेडिओ सेट होता ना त्याची काही मजा वेगळीच आहे. हॅलो
5: हॅलो
1: नमस्कार बोला.
5: नमस्कार मॅडम. नमस्कार.
1: कोण बोलतंय?
5: खूप लहानपणापासून मी विद्या सुभाष बल्लाळ बोलते.
1: हा बोला.
5: हा खूप छान सगळेच कार्यक्रम सगळे खूप छान मॅडम.
1: वा वा काय सांगताय लहानपणापासून मगाशी काय म्हणत होतात?
5: हो सगळं लहानपणापासून मॅडम खूप मजा

0: आमच्या आईने आईपासून म्हणजे शाळेत म्हणजे तुम्ही जे बोललात ते घड्याळ आमच्याकडे म्हणजे आकाशवाणी हेच म्हणजे घड्याळ त्याच्यानुसार सगळं म्हणजे सगळ्याच शाळेत जाणं करणं सगळ्याच म्हणजे त्याच्यानुसार सगळ्या हालचाली खूप खूप सगळे कार्यक्रम सुखमय खूप छान.
1: वा वा वा धन्यवाद धन्यवाद.
0: हो ना आणि रेडिओ तर मी तर माझं स्टेटसच ठेवलेलं आहे अगं ते आकाशवाणी संभाराच्या पदार्पण पण आणि जेथे जातो तेथे तू माझं सांगायचं. आता कसं मॅडम रेडिओ तर म्हणजे मोबाईल मध्ये आल्यामुळे मग खूप म्हणजे कुठेही आपण ते वागू शकतो असं ना.
1: आणि आता आमचा ऍप सुद्धा आहे ना न्यूज ऑन AIR ऍप, तर ऍप मुळे तुम्ही कुठेही जगभरात ऐकू शकता.
0: हो त्याच्यामुळे मॅडम खूप म्हणजे असं पहिलं ट्रान्झिस्टर आपण कुठे पाहुणे जाताना वगैरे काही नेऊ शकत नव्हतो. आता हे मोबाईल मुळे आपण जिथे तिथे सगळं ऐकू शकतो मॅडम असं ना.
1: अगदी अगदी
0: खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांनाच निवेदकांना पण सगळ्यांना मॅडम.
1: हो हो हो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
0: थँक्यू थँक्यू.
1: हा खूप आठवणी येत आहेत रसिका हो. तर आता ऐकूया हे छानसं गाणं.

0: शेवटची 10 मिनिटं आहेत, त्यामुळे पाहूया आपल्याला काय प्रतिक्रिया येत आहेत त्या. हॅलो,
1: नमस्कार मॅडम.
0: नमस्कार, बोला.
1: कोण? पुण्यावरून मी प्रमोद कारखानीस बोलतोय.
0: बोला.
1: रेडिओ ज्यावेळेस आला त्यावेळेस तेव्हापासून मी 40 वर्षापासून मी रेडिओ ऐकतोय. एक आठवण होती, खेडेगावात आई कामाला होती नर्सेस बरोबर, त्या नर्स त्यांच्या गावी गेल्या की त्यांच्या 2 दिवस सुट्टी असेल तर मी रेडिओ त्यांच्याकडून आणून ऐकायचो. आणि आता रिंगटोन मी सिग्नेचर ट्यून असतो ना, रेडिओ चालू होतो त्यावेळेसची रिंगटोन मोबाईललाच ठेवलेली आहे मी.
0: बर बर.
1: आणि शुभेच्छा तुम्हाला रेडिओ.
0: हो हो हो, धन्यवाद धन्यवाद
1: धन्यवाद.
0: डीपी म्हणून रेडिओचा फोटो ठेवणं, रेडिओची धून ठेवणं, किंवा सकाळी रेडिओ सुरू केल्यानंतर जे संगीत ऐकू येतं, आपली जी एसटीची वेगळी धून आहे पहा ती ऐकणं, हा एक वेगळा मी ठेवा म्हणते याला, खरोखरच ठेवा आहे. आणि आता आपल्याला रसिकहो सुहास कुलकर्णी यांनी सुद्धा प्रतिक्रिया पाठवलेल्या आहेत. ते असं म्हणतात की लहान असताना सकाळी 9:30 ते 9:55 असा सुगम संगीताचा कार्यक्रम असायचा, शाळा 10:50 आणि काकांचं पोस्ट ऑफिस 10:30 असायचं, त्यामुळे दोघं 9:30 ते 10:30 जेवायला बसायचो. आणि त्याच्यानंतर काका आईला रोज म्हणायचे, वहिनी आमचं संगीत भोजन मस्तपैकी सुरू झालं आहे. वा वा, क्या बात आहे. त्याच्यानंतर मग श्रुतिका न चुकता चुकता ऐकणं 9:30 ची, 10 ते 10:30 मग अनेक कार्यक्रमांचा त्यांनी उल्लेख केला. आपली आवड, नाट्यपराग, कामगार सभा, वनिता मंडळ हे सगळे कार्यक्रम आणि बातमीपत्र किंवा बातम्या वाचणारे जे बातमीदार आहेत, नंदकुमार कारखानीस, दत्ता कुलकर्णी यांचे आवाज आजही स्मरणात असल्याचं ते सांगतायत. आणि क्रिकेट कॉमेंट्री ती कान लावून ऐकायची. आणि रोज रात्री तो हिंदी गाण्यांचा कार्यक्रम 7:05 ते 7:45 कार्यक्रम फौजी भाइयों के लिए आणि आपकी फरमाइश, बेला के फूल या सगळ्या कार्यक्रमांविषयीच्या आठवणी त्यांनी जाग्या केलेल्या आहेत. आणि शतकमहोत्सवी वर्षात पदार्पण केल्याबद्दल शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत. रसिकहो आपण सर्वांचे किती आभार मानावेत. आणि आता शेवटची काही मिनिटं शिल्लक आहेत आपल्याकडे. श्रोत्यांना जर तुम्हाला काही प्रतिक्रिया नोंदवायच्या असतील रसिक हो, तर त्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा सांगते, 45 154 134 आणि 45 154 135. मुंबई बाहेरचे श्रोते या क्रमांकांआधी 022 हा एस टी डी कॉल एस टी डी कोड लावतील.

0: हॅलो
1: माधुरी,
0: नमस्कार.
1: शिवानंदी काय अगं, कधीपासून ट्राय करते. एनिवे, चांगली एक आठवण म्हणजे आमच्याकडे गाण्याचा वारसा आईकडून आणि सासूबाईंकडे दोघीकडे असल्यामुळे आमचा रेडिओ हा नॉनस्टॉप चालू असायचा. सकाळी सासूबाई उठल्यानंतर त्यांची मराठी गाणी, त्यांचा आवाजही सुंदर होता. आमच्या एकदा गिरगावात आम्ही राहतो, तिथे गाण्याचा कार्यक्रम झाला. तिथे सासूबाईंना खास गाण्यासाठी बोलवलं, सिनियर सिटीजन म्हणून. आणि तेव्हा अशातही वाबगावकर घरी येऊन रात्री 12 वाजता आईंना, आमच्या सासूबाईंना गिफ्ट त्यांनी पाकिट दिलं. पण ते महत्वाचं की त्यांनी विचारलं त्या आजी कुठे राहतात म्हणून. आणि लिटरली 12 वाजता रात्री येऊन त्यांनी आम्हाला कार्यक्रम वगैरे संपल्यानंतर निघता निघता त्यांनी विचारलं. त्यामुळे ते इतका तो प्रसंग, म्हणजे गाण्यावरून सासूबाईंची आठवण येते नाही असं नाहीये. आणि त्यात माझ्या आईलाही आवड होती, आणि आईने जुनी नाटकं खूप बघितली होती, ज्योत्सना भोळेंची वगैरे, ती अमरावतीची, त्यामुळे त्यांच्याकडे ती नाटकं यायची. पय्याजींचं म्हणजे प्रत्यक्ष घरी पण बोलवलेलं होतं, पण माझे आजोबा रेशनिंग ऑफिसर होते, त्यामुळे ही लोक घरी यायची. म्हणजे इव्हन ई शांतारामची फॅमिली पण आईकडे यायची. आईच्या तोंडून नेहमी उद्गार असते, जयश्री यायची, संध्या यायची, तो एक विषय असायचा कायम. आणि या रेडिओ आणखीन एक किस्सा म्हणजे बोलू का चालेल?
0: हो, बोला ना, बोला.
1: हा, अगं शाळेत असताना आमच्याकडे ट्रान्झिस्टर होता, आणि टीचरनी तेव्हा माहितीये ना बालचित्रवाणी म्हणजे हे लागायचं, बघ शैक्षणिक कार्यक्रम लागायचे. तेव्हा ती आमच्या एकदा बाईंनी विचारलं कोणाकडे ट्रान्झिस्टर

0: तर यांनी पटकन हात वर केला आणि मी जवळ राहणारी होती 10 मिनिटाच्या अंतरावर,
1: तो लाल रंगाचा,
0: मी धावत घरी घेऊन जाऊन ट्रान्झिस्टर घरी आणला आणि तो कार्यक्रम सगळ्यांनी बघितला. ते मला इतकं छान वाटलं ना, म्हणजे आज आपल्यामुळे आपल्या वर्गातल्या सगळ्यांनी तो कार्यक्रम ऐकला. रेडिओचं कनेक्शन जे होतं ते कंटिन्यू राहिले आणि आजचा काय, कारण तुम्ही आरजे सर्व तर आमच्या प्राणप्रियच आहात. एखाद दिवशी तुम्हाला इतकं प्रिय झालेच आम्ही ना की आम्ही ओळखायला लागली तुम्हाला आवाजावरून, तुमची नावं ओळखतो.
1: धन्यवाद धन्यवाद.
0: म्हणजे तुझं हसणं
1: बरोबर,
0: पहिलं ओळखते तुला.
1: आभार आपले, मनापासून आभार. हा किती आठवणी, किती गोष्टी. आणि जसं मी मगाशी म्हटलं होतं तसं की अनेक कलाकारांच्या आठवणी आहेत, त्याचबरोबर किती जणांच्या घरी घड्याळ आहे, रेडिओ हेच घड्याळ आहे, तर ते सुद्धा आपल्याला सांगितलं. पहा ना रसिक हो, तंत्रज्ञान बदललं आहे, स्टुडिओ बदललं आहे, आपल्या हातात आता आपला भ्रमणध्वनी आहे आणि ज्याच्यामध्ये मग काय सगळ्याच गोष्टी आहेत, रेडिओसुद्धा आपल्याला ऐकू येतं. आणि हो, आमचे जे कार्यक्रम आहेत रेडिओचे, आकाशवाणीचे, भारतभर जितके आकाशवाणी केंद्र आहेत त्या सगळ्या केंद्रांवरचे कार्यक्रम आपण आमच्या न्यूज ऑन AIR या ॲपच्या माध्यमातून ऐकता आणि अजूनही यानंतरही असेच ऐकत राहणार आहात. स्टुडिओ बदललं, तंत्रज्ञान बदललं, सगळं आता सगळं डिजिटायझेशन झालं आहे. पहा ना, म्हणजे इतकं सगळं झालं तरीसुद्धा माईकसमोर उभं राहून कार्यक्रम करत असताना तीच धडधड असते, तेच नवेपण असतं. म्हणजे तुम्ही असं म्हणत असाल ना की इतकी वर्ष कार्यक्रम करतायत, पण असं कसं, असं होत असेल का? नक्की होतं. कार्यक्रम करताना तीच धडधड असते, तीच भीती असते, तीच मनात एक हे असते की आजचा कार्यक्रम व्यवस्थित होऊ देत. अगदी मुलाखती घेताना सुद्धा तेच असतं आणि त्याच्या बरोबरीनं मग सगळ्या गोष्टी आठवतात. इतक्या वर्षांच्या प्रवासात मीच नाही, आमचे सगळे सहकारी आरजे आहेत ना, ते सुद्धा तुम्हाला हेच सांगतील. म्हणजे आम्हाला ते टर्नटेबल आठवत आहेत, मग त्या तबकड्या ज्या तुम्ही ग्रामोफोनला घरी घराघरात जर कोणाच्या असतील ग्रामोफोन, तर त्या आठवणी नक्की ताज्या झाल्या असतील. इथे आमच्या आकाशवाणीत सुद्धा याच तबकड्या EPs एक्सटेंडेड प्ले, त्या छोट्या अशा असायच्या त्या लावायचो, किंवा मग LPs मोठ्या असायच्या, 78 RPM गाणी लागल्यानंतर त्यातून येणारी जी खरखर गाण्यासोबत यायची ना, ती सुद्धा हवी हवीशे वाटायची. आणि त्यासोबत ज्या केलेल्या गोष्टी होत्या ना आम्ही रेकॉर्डिंगच्या वेळेस, त्यासुद्धा आठवत आहेत. पण काय सांगू, रेडिओने ना समृद्ध केलं, आकाशवाणीनं समृद्ध केलं. आकाशवाणीनं केवळ कार्यक्रम दिले नाहीत, कलाकार घडवले, आमच्यासारख्या आरजेजना सुद्धा घडवलं, आमच्या आवाजांना एक व्यक्तिमत्व दिलं, खरोखरच व्यक्तिमत्व दिलं. आणि केवळ आवाजावरून ओळख जी झाली, जे तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचलो, त्यात आकाशवाणीचा मोठा वाटा आहे, त्याच्या बरोबरीने श्रोते हो तुमचा सुद्धा तितकाच वाटा आहे. पुलं असं म्हणायचे, रेडिओ हा श्रोत्यांच्या कल्पनाशक्तीचा उत्सव आहे. हो, म्हणजे पुलं काही केवळ लेखक नाहीत, आकाशवाणीचे निर्माता, लेखक, संगीतकार, उत्तम निवेदक सुद्धा होते. आणि त्यांच्या मते असं होतं की रेडिओचं मोठं सामर्थ्य म्हणजे तो चित्र दाखवत नाही, तर ते चित्र श्रोत्यांच्या मनात उभं करतो. त्याच्यामुळे प्रत्येक शब्द, प्रत्येक विराम, प्रत्येक शांततेला सुद्धा एक अर्थ असतो. हे त्यांचे शब्द. खरंच आज आम्ही 100व्या वर्षात पदार्पण करतोय, याच्यानंतर सुद्धा आपल्यासोबत असाच उत्तरोत्तर आमचा तुमच्यासोबतचा प्रवास असाच रंगत जाऊ देत, सुंदर गीतांच्या माध्यमातून, सुंदर कार्यक्रमांच्या माध्यमातून रसिक हो. आणि असेच आज सुंदर असे कार्यक्रम आहेत, याच्या पुढेही असणार आहेत रसिक हो. आज 2:30 ते 5, चला दोस्तो हो बोलू काही सप्तरंगी साथ, आणि सांजेच्या पारी हे कार्यक्रम घेऊन आज आपल्यासोबत असणारे ओम. तेव्हा इथेच रसिक हो, पुन्हा एकदा आपणा सर्वांचे आभार मानून, पुन्हा एकदा आपणा सर्वांना खूप शुभेच्छा देऊन या आपल्या या नंतरच्या या गीतासह आपल्या कार्यक्रमाची सांगता होतीये. मी माधुरी रावराणे या गीतासह आपली अनुमती घेतेय. नमस्कार.

0: प्रतिक्रिया काँग्रेस जनता पार्टीनं दिली आहे. पेपर फुटीनंतर न्यायालय काय करतं हा एक पैलू झाला, पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यंत्रणेत सुधारणा कराव्यात, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि जबाबदारी निश्चित करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजही दोन्ही सभागृहांमध्ये नीट पेपर फुटी प्रकरणी आणि इतर मुद्द्यांवरून गदारोळ कायम राहिल्यानं कामकाजात वारंवार व्यत्यय आला. राज्यसभेत कामकाज सुरू होताच घोषणाबाजीला सुरुवात झाली. गदारोळातच कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. नीट पेपर फुटी प्रकरणी राजकारण न करता सभागृहात चर्चा व्हावी हीच सरकारची भूमिका आहे, मात्र विरोधी पक्षांनी त्यासाठी अटी घालणं योग्य नाही, त्यांनी बिनशर्त चर्चा करावी असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं. विरोधकांना चर्चा थांबवायची आहे, त्यामुळे ते अटी शर्ती घालत आहेत असंही ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पेपर फुटीतल्या आरोपींविरुद्ध जलदगती न्यायालयात खटले चालवण्याची घोषणा केल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. त्यावर प्रधानमंत्र्यांचं आजचं वक्तव्य भावना भडकवणारं आहे असं मत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मांडलं. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आधी घ्यावा, त्यानंतर चर्चा करू अशी भूमिका त्यांनी मांडली. घोषणाबाजी सुरूच राहिल्यानं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर खरगे यांनी आपल्या मागणीचा पुनरुच्चार केला. त्यावर विरोधकांचं वागणं बेजबाबदार असल्याची टीका केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी केली. तरीही गदारोळ सुरूच राहिला, त्यामुळे कामकाज पुन्हा दुपारी 2 वाजेपर्यंत थांबवण्यात आलं. लोकसभेत कामकाजाला सुरुवात होताच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. नीट पेपर फुटी प्रकरणी विरोधकांना ज्या नियमाअंतर्गत चर्चा करायची आहे त्यानुसार चर्चा करायची सरकारची तयारी आहे असं सांगून कामकाज चालू द्यायची विनंती त्यांनी सभासदांना केली, पण विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरूच ठेवली, त्यामुळे सभागृहाचं कामकाज अवघ्या 2 मिनिटात दुपारी 12 वाजे पर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला पुन्हा सुरुवातही घोषणाबाजीनेच झाली. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेतही विरोधकांना बिनशर्त चर्चा करण्याचं आवाहन केलं. विरोधकांनी अटी घालणं, हातात पत्रकं घेऊन सभागृहाची कारवाई वारंवार थांबवणं योग्य नाही असं सांगत पीठासीन अधिकाऱ्यांनी वारंवार सदस्यांना जागेवर जायची विनंती केली. गदारोळातच काही कागदपत्रं पटलावर ठेवण्यात आली, मात्र गोंधळ सुरूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाजही दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. विरोधक नीट पेपर फुटीवरच्या चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी संसद परिसरात वार्ताहरांशी बोलताना केला.
1: सरकार ने ये नीट पेपर लीक के बाद जितना कदम उठाया री एग्जाम करा करके और बिना विलंब बिना देरी का रिजल्ट डिक्लेयर करा के और भविष्य में ऐसा ना हो उसको भी विस्तार से सदन में देश के सामने में बताना जरूरी समझा है. तो आज फिर हमने देखा तो अपोजिशन पार्टी तो फिर से हंगामा करके चर्चा से भाग रहे हैं. ये ठीक नहीं है. ये चौथा दिन हो गया है और पार्लियामेंट का बाकी बिजनेस छोड़ के हम पहला नीट पेपर लीक पे चर्चा के लिए पूरा तैयार हो गए. फिर क्यों भाग रहे चर्चा से.
0: देशात अनेक प्रकरणांमध्ये जलदगती न्यायालय स्थापन होतात, पण शिक्षण पद्धतीतल्या मूलभूत दोषावर हा उपाय नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस जनता पार्टीनं दिली आहे. पेपर फुटीनंतर न्यायालय काय करतं हा एक पैलू झाला, पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यंत्रणेत सुधारणा कराव्यात, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि जबाबदारी निश्चित करावी अशी मागणीही त्यांनी केली. राष्ट्रीय प्रसारण दिवस आज साजरा होत आहे. 23 जुलै 1927 या दिवशी मुंबईतून देशातलं पहिलं नभोवाणी प्रसारण झालं. 8 जून 1936 या दिवसापासून ही सेवा ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली. 1956 याचं नामकरण आकाशवाणी असं करण्यात आलं. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे आपलं ब्रीदवाक्य खऱ्या अर्थानं सार्थ ठरवत आकाशवाणी आजही ज्ञान माहिती आणि मनोरंजनाचं कार्य अव्याहतपणे करत आहे. आकाशवाणी मुंबईतर्फे शतक महोत्सवानिमित्त आज उत्सव नवचैतन्याचा हा संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राजधानी नवी दिल्लीत सीजेपीनं 20 जुलैला संसदेवर काढलेल्या

0: मोर्चाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे करण्याची मागणी करणारी जनहित याचिका आज दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखालच्या खंडपीठासमोर दाखल झाली. याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. जंतरमंतर इथं सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे दिल्ली शहरात जनजीवन विस्कळीत झालं आहे. शहरातले अनेक महत्वाचे रस्ते बंद केल्यानं नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं. ही जनहित याचिका अखिल भारतीय हिंदू महासभेचे माजी उपाध्यक्ष सतीश कुमार अग्रवाल यांनी दाखल केली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निषेध केला आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ दोन्ही पक्षांकडून येत्या 26 तारखेला मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय त्यांनी यावेळी जाहीर केला. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आजपासून स्कॉटलंडमध्ये ग्लासगो इथं सुरू होत आहे. 10 दिवस चालणाऱ्या या स्पर्धांमध्ये 74 देशांचे संघ सहभागी होणार आहेत. भारतीय संघात 125 खेळाडू आहेत. ऑलिम्पिक पदक विजेते नीरज चोप्रा, मीराबाई चानू आणि लवलीना बोरगोहेन हे खेळाडू भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत. या स्पर्धेत ॲथलेटिक्स, जलतरण, बास्केटबॉल, भारोत्तोलन, मुष्टीयुद्ध आणि ज्युडो या खेळांसह केवळ 10 खेळांचा समावेश असेल. गेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतानं 61 पदकं पटकावली होती. चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आयुष शेट्टी आणि लक्ष्य सेन यांनी पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आयुष शेट्टीनं इंडोनेशियाच्या अल्वी फरहान याचा पराभव केला. आणखी एका सामन्यात लक्ष्य सेननं जपानचा खेळाडू युशी तनाकाला पराभूत केलं. पी व्ही सिंधू मात्र वाय एफ चेनकडून 16-21, 22-20, 21-18 अशी पराभूत झाली असून स्पर्धेतून बाहेर पडली आहे. भारत आणि झिम्बाब्वेच्या क्रिकेट संघांमध्ये 3 सामन्यांच्या T20 मालिकेतला पहिला सामना आज हरारे इथं होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना संध्याकाळी 4:30 सुरू होईल. श्रेयस अय्यर भारतीय संघाचा कर्णधार आहे. मालिकेतले उर्वरित 2 सामने येत्या शनिवारी आणि रविवारी याच मैदानावर होतील. आतापर्यंत झिम्बाब्वेबरोबर झालेल्या 14 T20 सामन्यांमध्ये भारतानं 11 सामने जिंकले आहेत. हवामान. जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन प्रभावित झालं आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यानं महामार्गावरची वाहतूक बंद पडली आहे. गुजरात आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. देशाच्या बहुतांश भागात दिवसभर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपरफुटी प्रकरणासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. नीट पेपरफुटी प्रकरणी सरकार चर्चेला तयार आहे, परंतु विरोधकांनी त्याकरता अटी घालू नये असं संसदीय कामकाज मंत्र्यांचं आवाहन. तर आधी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी विरोधकांची भूमिका. CJP संसद मार्चचा तपास NTA करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आजपासून स्कॉटलंडमध्ये ग्लासगो इथे प्रारंभ. आणि महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: ने जरूर देखी होगी, बार बार इस फिल्म को देखने को जी चाहता है. जब भी कभी लगता है कि कुछ कॉमेडी देखी जाए, मन हल्का फुल्का मतलब मनोरंजन के तौर पर वो कॉमेडी फिल्म अगर लिस्ट में हम उसे पहली 10 नंबर्स में रखें तो शायद ये गलत ना होगा. और सचमुच बहुत ही मज़ेदार फिल्म है. इस फिल्म को देखकर मन बहुत ही खुश हो जाता है और हम अपनी सारा जो स्ट्रेस होता है जिस पर्पज़ के लिए हमने वो फिल्म देखी होती है वो पूरा हो जाता है और हम बहुत हल्के फुल्के लाइट सा फील करने लगते हैं. महमूद के फिल्म करियर की ऑल टाइम ग्रेट फिल्म कहा जा सकता है फिल्म पड़ोसन को. और इसके बाद अगर हम बात करें कि शुभा खुटे के साथ उनकी फिल्मी जो केमिस्ट्री थी, स्क्रीन केमिस्ट्री थी, स्क्रीन जोड़ी थी, इसको बहुत बहुत दर्शकों ने पसंद किया और एक के बाद एक कई उस दौर की बहुत ही जैसे बोलते हिट मूवीज में ये जोड़ी हमें दिखाई दी. और उसके बाद महमूद की स्क्रीन जोड़ीदार रही अरुणा ईरानी. अरुणा ईरानी इस बात का आभार मानती है कि महमूद ने उन्हें एक अच्छा प्लेटफॉर्म मुहैया कराया, जिससे उनके करियर में काफी इजाफा हुआ। अपनी होम प्रोडक्शन फिल्म बॉम्बे टू गोवा, जो कि 1972 की फिल्म थी, इसमें महमूद साहब ने

नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण पी ए गायत्री यांचं गायन ऐकलं. त्यांनी गायलेला राग शुद्ध सारंग आपण ऐकलं. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम

0: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आकाशवाणीच्या वर्धापन दिनानिमित्त निवेदिता सराफ यांनी आकाशवाणीला दिलेल्या शुभेच्छा.
1: आकाशवाणीचं अनन्यसाधारण महत्व आहे माझ्या आयुष्यामध्ये, कारण माझी आई विमल जोशी आकाशवाणीवरती नोकरी करत असे आणि तेव्हा त्या काळात ती वनिता मंडळ नावाचा कार्यक्रम लीलावती भागवतां सोबत करत असे, ताई आणि माई. आणि त्याचबरोबर गंमत जम्मत किंवा एक पुन्हा प्रपंच नावाचं एक नभोनाट्य सातत्याने होत असे. आणि दुसरं कुठलं माध्यमच नव्हतं तेव्हा रेडिओ शिवाय, त्यामुळे लोकांसाठी म्हणजे रेडिओ हे एक माध्यम करमणुकीचं खूपच होतं. आणि माझ्यासाठी तर मी अगदी लहान असल्यापासून म्हणजे क्रेश मध्ये वगैरे किंवा पाळणाघरात कुठे ठेवायचं, त्यामुळे आई बरोबर बोट धरून ऑफिसला जायचं, तर रेडिओ ते घरासारखंच झालं होतं आईचं ऑफिस म्हणजे. आणि खूप अट्रॅक्शन होतं तेव्हापासून. आणि आयुष्यात माझं पहिलं कामच रेडिओ पासून सुरुवात झाली. एक मला वाटतं मी 6 वर्षाची वगैरे असेन आणि तेव्हा पहिलं एक नाटक रेडिओवरती केलं होतं. त्याचं नाव होतं वैरी. उबा भावेंची कादंबरी होती वैरी आणि त्याच्यामधल्या एका लहान मुलाचं भावविश्व होतं आणि त्यातल्या त्या जग्गू का असं काहीतरी कॅरेक्टर होतं, त्याचं काम मी केलं होतं. आणखीन कबलाकर सारंगांनी वडिलांचं काम केलं होतं. आणि तेव्हा अशी पद्धत होती की माईकच्या भोवती सगळ्यांना उभे राहून स्क्रिप्ट वाचत असत. मी लहान असताना मला आई कडेवर घेऊन उभी होती आणि माझ्या आयुष्यातली पहिली सुरुवात जी माझ्या पूर्ण करिअरची झाली ती रेडिओ पासून झाली. त्यानंतर अनिलचा देव नावाचे पण एक नभोनाट्य मी केलं होतं. मग त्यानंतर गंमत जम्मत मध्ये बऱ्याच वेळा पार्टिसिपेट केलं, पुढे युवावाणीत पार्टिसिपेट केलं. असा रेडिओ हा आमच्या आयुष्याचाच एक घटक होऊन गेला होता. त्या आकाशवाणीला आता इतकी वर्ष 99 वर्ष पूर्ण होत आहेत. ह्यासाठी मला खूपच आनंद होतोय की एक ती पूर्ण प्रवासातली सुरुवातच आकाशवाणीपासून झाल्यामुळे आज त्याबद्दल बोलताना खरंच खूप आनंद होतोय.
0: आपण ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता.